हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात.
कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, अर्थात 8 जून 2026.

आज कालाष्टमी आहे. शुक्राचा कर्क राशी प्रवेश संध्याकाळी 5:43 आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. माणूस आत्मज्ञानी झाला की त्याच्या बुद्धीतला वासना करण्याचा म्हणजे स्वतःसाठी काही मिळवावं अशी इच्छा करण्याचा भाग संपलेला असतो. साहजिकच त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय, त्याने केलेलं प्रत्येक कर्म हे अचूक असतं. पण अशी आत्मज्ञानी माणसं फार दुर्मिळ असतात आणि समाजात वावरत असताना ती आत्मज्ञानी आहेत असं ओळखणं हे तर खूपच अवघड आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आम्हाला आत्मज्ञान झालंय असं समाजाला भासवणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि त्यांनी उभ्या केलेल्या गारुडामुळे आपल्याला आत्मज्ञानी मनुष्य मिळाला, आता तो वागतोय तसं वागलं म्हणजे झालं या विचाराने समाज भूलतो आणि वेड्यासारखा त्यांच्या नादी लागतो. समाज आपल्या नादी लागला आहे हे पाहिल्यावर तो मनुष्यही स्वतःला महान समजायला लागतो आणि मन मानेल तसं वागू लागतो. अशाने सामान्य मनुष्याचं मात्र अतोनात नुकसान होतं आणि आपली फसवणूक झाली ह्या विचाराने तो दुःखी आणि कष्टी होतो. कारण फसवणुकीचं दुःख हे फार मोठं दुःख आहे. लोकमान्य टिळक गीता रहस्यात आपल्याला सावध करताना म्हणतात, श्रीकृष्णासारखा आदर्श पुरुष आपल्याला मिळाला तर खुशाल त्याचं अनुकरण करायला हरकत नाही. पण अडचण अशी की असा माणूस बाहेरून ओळखू येत नाही, त्यामुळे तो वागतोय तसं वागणं, तो सांगतोय तसं करणं हे अंधानुकरण ठरू शकतं आणि परिणामी मोठीच निराशा पदरी पडते. हे टाळण्यासाठी एक करता येईल ते म्हणजे जो मनुष्य आपल्याला अनुकरणीय वाटतोय तो त्याच्या जीवनात प्रत्येक वेळी कसा वागलाय ह्याचं परीक्षण करून त्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्वाचं बीज आपल्याला हुडकता येईल आणि ह्या बीजाची तुलना पूर्वी जे आत्मज्ञानी होऊन गेले त्यांच्या वर्तनातील बीजाशी करता येईल.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 8 जून. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असं कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचंच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बोवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरं म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाहनं राहण्याचं काहीच कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास घडला तर मात्र आजच्या पक्वानाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलं आहे. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं? उद्योग करून पोट भरायचं हे खरं, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असं जो म्हणेल त्याचं खरं मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आणि आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं. अर्पण बुद्धीने सर्व कर्म करावीत. ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असं वाटत असतं तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरं ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचं त्याच्यावर प्रेम नसतं त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरं म्हणजे आपलं इथंच चुकतं. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातलं सुख भगवंताकडे लावलं म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचं जन्माला येऊन खरं कल्याण झालं. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: सांगी गं.

श्रोते हो, संत जनाबाई यांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चळंबे गावात स्वामी काही दिवस राहिले। लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या। लोकांना आता जाणवू लागलं होतं की प्रत्यक्ष परमेश्वर स्वामींच्या रूपाने गावात प्रकट झाला आहे। चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती। सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची, नैवेद्य म्हणून रोज माध्यांनी प्रसादाचं ताट ठेवायचं आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा। आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचं भाग्य उजळून आलेलं आहे। मठातला चमत्कार सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला होता। पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरातली गणपतीची पूजा नित्य चालूच होती। परंतु स्वामींची पूजा सुद्धा ते सर्व पटवर्धन त्याच निष्ठेने करत होते। भाद्रपदातला गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला। घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली। प्रत्येकाच्या घरी स्वामी प्रकट झाले आणि मखरात त्यांचंच दर्शन सर्वांना घडू लागलं। लोकांच्या आश्चर्याला तर पारावारच राहिला नाही। सर्वांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी हे परमेश्वराचे मूर्त रूप आहेत। घरातली आरती संपवून सर्वजण औदुंबराखाली आले। स्वामी तिथेच ध्यानस्थ बसले होते। सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी हातात तबक घेऊन स्वामींची पूजा केली, आरती म्हटली। झांझांच्या आवाजात संपूर्ण परिसर गणेश पूजनाने आणि स्वामी पूजनाने भारावला गेला। तबक खाली ठेवून सर्वांनी समोर बघितलं। स्वामींनी सर्वांना गणेशाच्या रूपात दर्शन दिलं। नैवेद्याच्या ताटातले मोदक खाल्ले। स्वतःच्या हाताने सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला। सर्वजण हात जोडून उभे राहिले। इतक्यात एक उंदीर आला, त्याने स्वामींना नमस्कार केला। स्वामी उंदराच्या पाठीवर बसले आणि एका क्षणात गुप्त झाले। स्वामी अदृश्य झाले। एकदम प्रकाश लुप्त झाला आणि झाडाखाली स्वामींच्या फक्त पादुका राहिल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ नामसाधनेच्या बळावर देवाची प्राप्ती होते, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं। संतांनी नामाचं महत्त्व प्रतिपादन केलं आणि नामाचा जादूचा दिवा आपल्या हातात दिला। आपण फक्त नाम घेत हा जादूचा दिवा प्रज्वलित ठेवायचा, हा नामाचा दिवा विझणार नाही ह्याची काळजी घ्यायची। त्यासाठी काहीही विशेष कष्ट पडत नाहीत। मुखातलं नाम थांबणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि प्रपंचातल्या नामावळ्या न आठवता देवाचं नाव आठवत बसायचं, सतत घेत बसायचं। त्यासारखं सर्वोत्तम सुख नाही, नामासारखं ऐश्वर्य नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 23 श्री गणेशाय नमः। लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली, मला आपण अधिक महिन्यातील स्नानाचा महिमा सांगितलात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे। एकांतर उपवास करण्याचं व्रत पालन केलं की काय फल मिळतं ते सांगावं। तेव्हा भगवान विष्णूंनी आणखी एक कथा सांगण्यास प्रारंभ केला। ते म्हणाले, विंध्य पर्वतात नर्मदा नदी वाहते। तिथे भृगु कच्छ नगरात कुशल शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे। कुशावती नावाची त्याची पत्नी होती। त्या दाम्पत्याला मेधावती नावाची कन्या होती। ती उपवर झाल्यावर पद्मनाभ नावाच्या तरुण ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला। ते दाम्पत्य सुखाने राहत होते। एके दिवशी अचानक नर्मदा नदीत स्नान करायला गेला असता पद्मनाभ पाण्यात बुडाला आणि मगरीने त्याला पाताळात ओढून नेलं। मेधावतीने खूप दिवस शोक केला, पण शेवटी अशा दुःखमय संसारातून सुटण्यासाठी काहीतरी उपाय करावा असं तिच्या मनाने घेतलं। तिने आपल्या वडिलांना त्यासंबंधी विचारलं, तेव्हा त्यांनी अधिक महिन्यात एक दिवसाआड एक उपवास करावा अशा व्रताची तिला माहिती दिली। अधिक मास आल्यावर तिने ते व्रत सुरू केलं। रोज भूमीवर झोपणं, सकाळी नर्मदेत स्नान करणं, पुरुषोत्तमाची पूजा करणं, एक दिवस उपवास करणं, ब्राह्मणांची पूजा करणं, सुवर्णदान करणं, एक दिवस हविष्यान्न खाणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उपवास करणं, असं व्रत तिने महिनाभर केलं। कालांतराने ती मरण पावली तेव्हा ती पार्वतीची सखी म्हणून कैलासात राहू लागली। नंतर काशीमध्ये विशालाक्षी या नावाने देवता झाली। भगवान विष्णूंनी अधिक मास व्रतांच्या प्रभावाच्या आणखी काही कथा ह्यानंतर लक्ष्मीला सांगितल्या। ओम नमो भगवते वासुदेवाय।

निर्मळ हे मज सकळ सांगिजे, ऐसे श्रीचे वचन ऐकुनी श्रीहरी म्हणे गे सिंधू नंदिनी, विप्रसेवा फळ तुझ लागुनी सांगतो ऐक।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 23वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिकमासाची पोथी चांगलं वाचन असणाऱ्या माणसाकडून वाचून घ्यावी. मोठी पोथी 8 दिवसात रोज काही अध्याय याप्रमाणे वाचून घेणे. वाचन समाप्त झाल्यावर त्या वाचकाला ती पोथी कापडी वेष्टनात आदराने अर्पण करणे आणि वाचनाची ठरलेली बिदागी देणे, तसेच दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

असा मला अर्थ. आपण दासबोधाचा दशक चौथा पाहतो आहोत. शब्द ज्ञानाने नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे, हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र, हे दोन्ही परम पवित्र आहे. ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने, त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जातं. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने नाना विधे ऐकावी, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. सगुणाचं चरित्राचं श्रवण करायचं आहे आणि निर्गुणाचं निरूपण करायचं आहे. आणि विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आपल्याला भक्त जर व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीमुळे आपण भगवंतापासून विभक्त राहिलो आहोत, आणि भक्त व्हायचं असेल तर काय टाकून आपल्याला भक्त व्हायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, हे समजून घेण्यासाठी काय टाकायचं आहे आणि काय धरायचं आहे, या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. समर्थ या समासात म्हणतात, श्रवण भक्तीचे निरूपण याप्रमाणे सांगितलेलं आहे. आता पुढचा जो समास आहे तो कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. भजन कीर्तन निरूपण हे काय आहे हे पुढच्या समासात सांगितलेले आहे, ते आपण समजून घेऊया असं म्हणतात समर्थ. त्यामुळे दशक चौथा आणि दुसऱ्या समासात कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. आपण जे कीर्तन म्हणतो, हा कीर्तन प्रकार जो आहे ते सगुणाच्या कीर्तीचं, त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी कीर्तन असतं. आणि प्रवचन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अद्वैत बोध करून देणार निर्गुणाचं जे असतं ते प्रवचन असतं. त्यामुळे प्रवचनामध्ये सामान्यत गोष्टी येत नाहीत, अवांतर गोष्टी येत नाहीत, नेमका अद्वैत बोध ज्यामुळे होईल अशा तऱ्हेचा असतं. त्यामुळे श्रोत्यांच्या मध्ये देखील कीर्तनाचे श्रोते वेगळे असतात आणि प्रवचनाचे श्रोते वेगळे असतात. कीर्तनासाठी एखादी कथा घेतली जाते, रामायण असो, भागवत असो, श्रीकृष्ण चरित्र असो. सामान्य माणसाला एकदम अद्वैत बोध होत नाही, त्याची बुद्धी तिथपर्यंत जात नाही आणि साधनेशिवाय अद्वैत बोध हा कळत नाही. त्यामुळे प्रवचनाला येणारे जे श्रोते असतात ते वेगळे असतात आणि कीर्तनामध्ये सामान्य श्रोते असतात, ज्यांना कथा गप्पा गोष्टी विनोद चेष्टा असं काही काही असतं. त्यांना रंगवण्यासाठी कीर्तन करायला येत असं काही काही करावं लागतं. त्यामुळे सगुण कथा घेऊन त्यावर कीर्तन केलं जातं. त्यामध्ये काही एक विचार मांडला जातो आणि मग नंतर कथा सांगितली जाते. पण तथापि जास्ती जो असतो त्याच्यावर भर, त्याच्यामध्ये थोडं संगीत असतं, काही थोडं गायन असतं, त्याच्यामुळे सामान्य श्रोत्याला ते जास्त आवडण्यासारखं वाटतं. पण प्रवचन हे थोड्या वेळामध्ये पण नेमका बोध करून देणार असतं. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं प्रवचनाचा उपयोग जास्त असतो. ते इथं त्यांनी म्हटलंय, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. वाणीनं जर काही करायचं असेल तर सगुणाची भक्ती करावी आणि निर्गुणाची उपासना तीही समजावी. वाणीमध्ये अवांतर गोष्टी ज्या असतात त्या न बोलता एक तर भगवंताची कीर्ती गुणगान करावं, कीर्तन करावं, नाहीतर अद्वैत बोध आत्मचर्चा करावी, ह्या तऱ्हेनं वैखरीला त्याची गोडी लावावी, नाहीतर नामस्मरणात राहावं. वाणीनं ज्याचा काही उपयोग नाही अशा अवांतर गोष्टीसाठी आपली वाणी शिणवू नये असं संत सांगत असतात. बहुत करावे पाठांतर, पण पाठांतर कशाचं करावं? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकोबांची गाथा, संतांचे अभंग ह्या गोष्टीचं पाठांतर करायचं आहे. कारण ज्या योगे आपण अखंड काही पुस्तक वाचू शकत नाही, ग्रंथ समोर असू शकत नाही, अशा वेळेला पाठांतर जर केलेलं असेल तर सहजच त्याच्यातली जी वचनं असतात ती आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सारखी रेंगाळत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. सिनेमाची गाणी ऐकून, नाटकातली गाणी ऐकून ह्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पाठांतर जे अवांतर गोष्टीचं नाहीये, भगवत वचन, संत वचन याचं पाठांतर करावं. मनोबोध आहे,
सहजच त्याच्यामधला जर पाठांतर असेल तर जाता येता आपल्याला काम करत असताना देखील ती वचन आपल्या जिभेवर राहतात. म्हणजे बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. पाठांतर करायचंय आणि ग्रंथांतर ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील आपल्या अंतःकरणामध्ये धरावं आणि भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. कशासाठी हरिकथा करायची आहे? आपल्या सुखासाठी, आपल्याला आपलं हित कळावं ह्यासाठी ती करायची. पण हरिकथे वीण सर्वथा राहोची नाही. आज 7 दिवसात हरीचं श्रवण स्मरणच झालं नाही, त्याचं गुणगान झालं नाही, स्तोत्र म्हटली नाहीत, काही त्याच्या संबंधी झालं नाही, असा एकही दिवस जाऊ नये. खरं म्हणजे एक क्षण देखील जाऊ नये असं संतांचं म्हणणं. नित्य नवा हव्यास धरावा. कशाचा हव्यास धरायचा? तर भगवत कीर्ती गुणगान करणं किंवा श्रवण करणं ह्याचा हव्यास धरावा. साक्षेप अत्यंतची करावा. हरिकीर्तने भरावा ब्रह्म गोळात्वा. आपणही स्वतः नामस्मरण कीर्तन करायचं आहे आणि आपल्या बरोबर अनेकांना त्या मार्गाला लावायचंय. म्हणून कीर्तन करणं हा जो आहे किंवा प्रवचन करणं हे जे आहे हे आपली साधना व्हावी आणि इतरांनाही त्या संबंधी मार्गदर्शन व्हावं हा त्याच्यातला हेतू आहे. विशेषतः आपली साधना म्हणून ते करावं. पण त्याच्याबद्दल मनापासून आवडी पैशासाठी कीर्तन नाहीये, पैशासाठी प्रवचन नाहीये. ते करण्याची मनापासून आवड पाहिजे आणि जीवापासून अत्यंत गोडी भगवंताविषयीच गोडी लागली पाहिजे. तर त्याच्या संबंधी बोलताना आनंद वाटतो. ज्या विषयासंबंधी ज्या व्यक्ती संबंधी आपल्या मनामध्ये अत्यंत गोडी असेल त्याच्या संबंधी आपल्याला सहज सारखं बोलत राहावंसं वाटतं, त्याचं गुणवर्णन करावंसं वाटतं. तसं भगवंतांच्या विषयी जर आपल्याला गोडी वाटत असेल तर सहजच आपण भगवंतांच्या विषयी बोलत राहणार, त्यांचं लीला चरित्र सांगणार. सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची आणि हरिकीर्तनाच्या विषयी तातडी असावी. बघूया असं वाटतं का म्हणे ताबडतो. भगवंता असं कीर्तन प्रिय आहे, भगवंताला कीर्तन आवडतं. कारण भगवंताची स्तुती आपण त्याच्यात गात असतो, गुणगान करत असतो. त्यामुळे भगवंताला कीर्तन प्रिय आहे. कीर्तने समाधान होय. भगवंताची यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा. परमात्म्याचं वर्णन मोठ्या आवडीनं करावं. त्याचा परिणाम काय होतो? भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. भगवंत नेहमी म्हणतात की भगवंताच्या स्तुतीपेक्षा सुद्धा भगवत भक्त जे आहेत त्यांची स्तुती केल्याने भगवंतांना विशेष आनंद होतो. जसं एखाद्या भगिनीला तिचं वर्णन करण्यापेक्षा सुद्धा तिच्या मुलांचं वर्णन जर केलं तर तिला विशेष आनंद होत असतो, तसं भगवंतांना भक्तांच्या वर्णनाने आनंद होतो. म्हणजे संत होऊन गेले, भक्त होऊन गेले, त्यांचं जर कीर्तन झालं, त्यांच्या गुणवर्णन जर झालं तर भगवंत अधिक प्रिय होतो. देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण. काय करायचंय कीर्तन प्रवचनामध्ये? तर भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण करावं. सगुण कीर्ती धरावी आणि निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. अध्यात्म विद्या वाढवली पाहिजे. अध्यात्म विद्या म्हणजे आत्म्या संबंधीचं ज्ञान करून देणारी विद्या, आत्मदर्शन करून देणारा मार्ग दाखवणारी विद्या, ती अध्यात्म विद्या, अध्यात्मशास्त्र. ते समजून घेतलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून निरूपण करावे नेमस्त. बहुदा बोलणे अव्याव्यस्थ बोलोची नये. समर्थनी मुद्दाम सूचना दिली. कारण पुष्कळ वेळा कीर्तन प्रवचन करताना मुद्दा सोडून अवांतर गोष्टीच बोलत असतात लोकांना रिझवण्यासाठी. लक्षात असं घ्यायचं आहे की प्रवचनकार कीर्तनकारांनी लोकांच्या पातळीवर उतरायचं नाहीये, तर लोकांना आपल्या पातळीवर न्यायचंय. आपण उंच पातळीवर स्वतःचं जीवन जगायचं आहे. त्या उंच पातळीवरचे विचार लोकांना ऐकवायचे आहेत आणि श्रोत्यांनी त्या उंच पातळीवर यावं असा प्रयत्न करायचाय. पुष्कळ वेळा लोकरंजनासाठी कीर्तनकार प्रवचन खालच्या पातळीवरून भलते विनोद किंवा भलत्या गोष्टी लोकांना ऐकवतात, ते मान्य नसतं. त्यामुळे समर्थ या ठिकाणी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, काय करू नये हे सांगत असतात. ते आपण आता पुन्हा पुढच्या प्रवचनात बघूया. हरी ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: आता ऐकूया मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी आणि आशा भोसले यांचा.
2: रस बरसत अमृत हीना.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत वसंत पवार आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे एस आर चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, अर्थात 8 जून 2026.

आज कालाष्टमी आहे. शुक्राचा कर्क राशी प्रवेश संध्याकाळी 5:43 आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. माणूस आत्मज्ञानी झाला की त्याच्या बुद्धीतला वासना करण्याचा म्हणजे स्वतःसाठी काही मिळवावं अशी इच्छा करण्याचा भाग संपलेला असतो. साहजिकच त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय, त्याने केलेलं प्रत्येक कर्म हे अचूक असतं. पण अशी आत्मज्ञानी माणसं फार दुर्मिळ असतात आणि समाजात वावरत असताना ती आत्मज्ञानी आहेत असं ओळखणं हे तर खूपच अवघड आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आम्हाला आत्मज्ञान झालंय असं समाजाला भासवणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि त्यांनी उभ्या केलेल्या गारुडामुळे आपल्याला आत्मज्ञानी मनुष्य मिळाला, आता तो वागतोय तसं वागलं म्हणजे झालं या विचाराने समाज भूलतो आणि वेड्यासारखा त्यांच्या नादी लागतो. समाज आपल्या नादी लागला आहे हे पाहिल्यावर तो मनुष्यही स्वतःला महान समजायला लागतो आणि मन मानेल तसं वागू लागतो. अशाने सामान्य मनुष्याचं मात्र अतोनात नुकसान होतं आणि आपली फसवणूक झाली ह्या विचाराने तो दुःखी आणि कष्टी होतो. कारण फसवणुकीचं दुःख हे फार मोठं दुःख आहे. लोकमान्य टिळक गीता रहस्यात आपल्याला सावध करताना म्हणतात, श्रीकृष्णासारखा आदर्श पुरुष आपल्याला मिळाला तर खुशाल त्याचं अनुकरण करायला हरकत नाही. पण अडचण अशी की असा माणूस बाहेरून ओळखू येत नाही, त्यामुळे तो वागतोय तसं वागणं, तो सांगतोय तसं करणं हे अंधानुकरण ठरू शकतं आणि परिणामी मोठीच निराशा पदरी पडते. हे टाळण्यासाठी एक करता येईल ते म्हणजे जो मनुष्य आपल्याला अनुकरणीय वाटतोय तो त्याच्या जीवनात प्रत्येक वेळी कसा वागलाय ह्याचं परीक्षण करून त्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्वाचं बीज आपल्याला हुडकता येईल आणि ह्या बीजाची तुलना पूर्वी जे आत्मज्ञानी होऊन गेले त्यांच्या वर्तनातील बीजाशी करता येईल.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

एक यशस्वी राजांची क्षत्रियांची परंपरा त्या स्वयंभूव मनूपासून निर्माण झाली असं पुराणांना आपल्याला सांगायचं आहे. आता ह्या वंशांचा हे जे निर्माण झाले स्वयंभूव मनूपासून पुत्र ते सगळे फार पुराण काळामध्ये निर्माण झाले हा इतिहास आहे. आणि या वंशामध्ये सगळे राजे बलशाली यशस्वी चांगले धर्माचरणी असे उत्तम होऊन त्या राज्यामध्ये प्रियव्रत ऋषभ नाभी भरत ध्रुव भद्राश्व पृथू अशी त्यांची प्रख्यात नावं आहेत. आपण पुढे जाऊ. वैवस्वत मनू हा अधिक महत्त्वाचा आहे पुराणाच्या दृष्टीने. त्याचं कारण असं की हा पौराणिक इतिहासाचा मेरुदंड आहे, त्याचा अगदी मध्यवर्ती खांब आहे. मनू हा सूर्य आणि सोम हे दोन्ही वंश त्याच्यापासून आहेत. स्वयंभू मनूचा आपण पहिला भाग बघितला, आता इथे मनू हा सूर्य आणि सोम म्हणजे कुणाकुणाचा वंश, रघुवंश आणि चंद्रवंश म्हणजे आज भगवान श्रीकृष्णांचा वंश, हे दोन्ही वंशांचा प्रणेता आहे. इक्ष्वाकू नाभागी नृग धृष्ट शर्याती नरिश्यंत प्रांशु नाभानेदिष्ट करुष कृषध्र हे वैवस्वत म्हणजे वैवस्व मनूचे 10 पुत्र आहेत. ह्या 10 पुत्रांनी सबंध भारतभरामध्ये जाऊन आणि त्या प्रदेशात आपली राज्य स्थापन केली आणि सगळा मानव जीवनाचा विस्तार आणि त्यांची सुस्थिर अशी म्हणजे जसं आपण नगरं उभी करतो त्यांना त्या त्या पद्धतीने संस्कार देणं आणि त्यांची जीवनं आणि वसाहती वसवत जाणं हे कार्य यांनी केलं. आणि त्यामुळे यांच्याबद्दलचं विशेष पुराणांना आकर्षण आहे असं म्हणू किंवा पुराणांच्यामध्ये त्याच्याविषयी वर्णन आलं आहे असं म्हणूया. त्याच्यापुढे पुराणांची 10 लक्षणं जी सांगितली आहेत ती जर बघितली तर सर्गश्चाथ विसर्गश्च वृत्तीरक्षांतराणीच वंशो वंशानुचरितम संस्था हेतुरपाश्रय अशी भागवतानी सांगितलेली पुराणाची 10 लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये सर्ग म्हणजे सृष्टी. आता हे कशाकरता लक्षणं बघायची, ते बघण्याचं कारण असं आहे की उपनिषद म्हणजे त्याच्यात काय असतं हो असं जर कोणी विचारलं तर त्याची लक्षणं ठरलेली असतात की त्याच्यामध्ये जो विचार केलेला असतो तो ब्रह्म जीव सृष्टी साधना आणि मोक्ष हे 5 विषय असले पाहिजेत म्हणजे ते उपनिषद होतं. त्याच्याशिवाय ते उपनिषद पूर्ण होत नाही. त्यामुळे एक उपनिषद होण्याकरता हे 5 विषय लागतात, तसं एक पुराण पूर्ण होण्याकरता सुद्धा त्याची जी 5 लक्षणं आपण पाहिली ती कमीत कमी 5 लक्षणं लागतात. भागवतानी ती 10 लक्षणं सांगितली आहेत. ती कोणती आहेत? सृष्टीचं वर्णन पाहिजे, जीवसृष्टी कशी निर्माण झाली, जीवातून जीवाची उत्पत्ती कशी होते याची चर्चा आहे, जीवाच्या जीवन निर्वाहाची सामग्री कशी उत्पन्न होते आणि ती काय असते, म्हणजे मासा काय खातो, बैल काय खातो, त्याच्याकरता सामग्री कशी, कीट निर्माण होतात त्यांना काय खायला मिळतं. आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण म्हणतो की चोच आहे तिथे भगवंतानी दाणा निर्माण केला आहे. हे आम्ही व्यवहारात म्हणतो पण त्या प्रत्येक चोचीचा दाणा काय हे त्या पुराणांनी पाहिलेलं आहे की कुणाला काय कुणाला काय त्याचं भोजन काय त्याच्या अन्नाची व्यवस्था काय रक्षा म्हणाले. भगवंताचे जे वेगवेगळे अवतार आहेत त्या अवतारांच्या मधून त्यांनी वेदांचं आणि सज्जनांचं जे रक्षण केलेलं आहे आणि वेदविरोधकांचा आणि दुष्टांचा त्यांनी संहार केला आहे त्याच्याविषयी माहिती. अंतर आहे म्हणजे मन्वंतर आहे. आता आपण बघितलं 14 मनू आहेत, आता काय आपण त्यांचा इतिहास बघणं शक्यच नाही आहे, पण त्या 14 मनूंच्या मध्ये काय काय घडलं हे भागवत पुराणांनी सांगितलं की त्यातलं थोडक्यात का होईना सांगितलं पाहिजे. वंशांच्या मध्ये सूर्य सोमादी वंशांची चर्चा केली पाहिजे आणि वंशानुचरित ह्या वरील वंशातल्या ज्या जे काही प्रमुख वंश आहेत त्यातल्या राजांच्या जीवनाविषयी चर्चा केली पाहिजे. आणि आता संस्था म्हणजे जे विविध प्रकारचे प्रलय आहेत त्या प्रलयांचा विचार केला पाहिजे. हेतू म्हणजे ह्या जीवाचं वर्णन आहे की काय हेतू आहे, हा जीव कशाकरता निर्माण केला, जीवाला ह्या पृथ्वीवरती यायचं कारण काय, त्याचं प्रयोजन काय. आणि अपाश्रय म्हणजे जीवाच्या जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या 3 ज्या अवस्था आहेत त्या 3 अवस्थांमध्ये जो चेतन भाग सातत्याने समान राहतो तो म्हणजे परमात्मा आहे. आणि त्याचं नाव त्यांनी त्या भागाचं नाव त्यांनी अपाश्रय असं म्हटलं आहे. आणि तो जो परमात्मा आहे तो ह्या विश्वाचं अधिष्ठान रूप तत्व आहे, त्याची चर्चा पुराणात झालीच पाहिजे. म्हणजे भागवतानी म्हटलं एवढ्या 10 गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. आता त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते भुवनकोशांचं वर्णन केलेलं आहे.
भुवनकोश म्हणजे पुराणांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर काही असेल तर भूगोल आणि खगोल. पुराणांनी ह्या दोघांचं वर्णन केलेलं आहे आणि आश्चर्य असं आहे की आधुनिक शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की पुराणांनी संबंध विश्वाचं जे वर्णन केलेलं आहे हे आजसुद्धा जे मापन आम्ही करतोय त्याच्याशी 80-90% जुळणार आहे. आणि का नाही फरक पडणार 10%? कारण आपल्याला माहिती आहे की ह्या सृष्टीमध्ये सातत्याने स्थित्यंतर होत राहतात. आता जी सरस्वती नदी वरून वाहत होती ती आज आमच्या काळामध्ये लुप्त आहे. किती हजार किती लाख वर्ष झाली माहीत नाही, पण काही लाख वर्षांपूर्वी ती जमिनीवरून वाहत होती. त्यामुळे असे जे बदल आहेत, असे जे प्रलय उत्पात हे जे सृष्टीत घडतात, त्यामुळे होणारे जे सगळे बदल आहेत ते सगळे विचारामध्ये घेतलं तर आज शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटतं की खगोलाचा विषय तर तो पक्का आहे. म्हणजे इतक्या वर्षांच्या पूर्वी खगोलाचा आकाशस्थ ग्रहगोलांचा जो विचार मांडलेला आहे तो विचार रेसभर रतीभरही चूक नाही आहे. हे त्याचं आश्चर्य आहे पुराणांचं की त्यांनी हा विषय कसा मांडला असावा. पुराणांनी भूगोल मांडलेला आहे. ह्या भूगोलामध्ये त्यांनी भारत देशाचं वर्णन केलं आहे आणि त्यांनी म्हटलंय भारत देशाचा आकार कसा आहे, तो प्रत्यंच्या खेचलेल्या धनुष्यासारखा आकार आहे. त्याचा जो वरचा भाग आहे ती धनुष्याची कमान आहे आणि जो खालचा भाग आहे तो भाग म्हणजे तो बाण आहे. त्या बाणाचं शेवटचं टोक म्हणजे आमची कन्याकुमारी म्हणा की त्या ठिकाणी जातं, असा हा भारताचा भूगोल आहे. ह्या भूगोलाचं वर्णन त्यांनी जे केलं आहे ते वर्णन कसं केलं असेल याचं वर्णन एका मुसलमान शास्त्रज्ञांनी केलं आहे की त्यांनी आमचं पुराण वाचलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की ही कशी पुराणं अशी लिहू शकतात आणि इतका अचूक अंदाज कसा देऊ शकतात. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे निष्कर्ष काढले. त्यात त्यांनी असं म्हटलंय की या लोकांनी लष्करी मोहिमा केलेली आहे, युद्ध केलेली आहेत आणि ह्या युद्धांमध्ये ते भारतातच नाही वावरले, ते भारताच्या बाहेर गेले आणि बाहेर जाऊन इतर वंशांच्या बरोबर त्यांनी लढाया केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीयांना दूरदूरच्या देशाच्या लोकांची माहिती झाली आणि मग पुराणांनी ती माहिती ग्रथित केली. दुसरा धर्मप्रसार, बौद्धांच्या सारखे सुद्धा फार प्राचीन काळापासून धर्मप्रसार करण्याकरता बाहेर जात होते, तसे कृणवंतो विश्वमार्यम म्हणून आर्य सुद्धा जगभर संचार करत होते. त्यांच्या संचारामध्ये ते जिथे जिथे पोहोचले आणि त्यांच्या वंशात जी माहिती आमच्याकडे ग्रथित झाली ती माहिती पुराणांनी ग्रथित केली आहे असं त्यांनी वर्णन केलंय. तिसरं राजकीय हितसंबंध, त्यांनी असं म्हटलंय भारतांच्या ज्या सम्राटांनी बाहेरच्या देशातल्या राजांशी किंवा सत्तांशी जो संबंध प्रस्थापित केला त्या लोकांना आपल्या देशामध्ये बोलवत असत आणि आपल्या देशातल्या दूतांना तिकडे पाठवत असत. ह्या हितसंबंधांच्या मधून त्यांच्या भौगोलिक ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आणि त्यांनी जे भौगोलिक ज्ञान करून घेतलं ते पुन्हा पुराणांच्या मध्ये ग्रथित करून ठेवून दिलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वायू, मार्कंडेय, स्कंद, ब्रह्मांड, वराह, मत्स्य आणि भागवत पुराणामध्ये भारताच्या आणि जगातल्या भूभागांच्या विषयी विशेष रूपाने वर्णन आलेलं आहे आणि सविस्तर अशी माहिती दिली आहे. अनेक यात्रास्थळांचं वर्णन आहे आणि ब्रह्म आणि वराह पुराणामधून प्रत्येक पुराणाचं काही काही वैशिष्ट्य आहे की कुठे मथुरेबद्दल, कुठे जगन्नाथपुरीबद्दल, भारतातल्या काही काही स्थानांच्याबद्दल बारकाव्याने वर्णन एकेका पुराणामध्ये आलेलं आहे. पुराणाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की पृथ्वीची जी रचना आहे ती रचना त्यांनी दिलेली आहे की संबंध पृथ्वी कशी घडवली असेल, घडवली गेली असेल, त्याला त्यांनी समस्त जी पृथ्वी आहे ती सप्तद्वीपांमध्ये विभागली आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा जो भारत आहे म्हणजे निर्मिती कशी झाली आहे, क्षीरसागरामध्ये विष्णूंनी शेषावरती शयन केलेलं आहे आणि त्यांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे आणि त्या नाभिकमलाच्या स्थानी भारत देश आहे त्या मध्यावरती. आणि ती जी सात द्वीपं आहेत ती सात द्वीपांची जी कल्पना आहे ती कल्पना अशी आहे, जम्बूद्वीप क्षार समुद्राने वेष्टित आहे, लक्षद्वीप इक्षुर असा समुद्राने वेष्टित आहे, शाल्मली द्वीप सुरा समुद्राने, सुरा म्हणजे दारूवर का, सुरा समुद्राने वेष्टित आहे, कुशद्वीप घृत समुद्राने वेष्टित आहे, क्रौंच द्वीप दधी समुद्राने वेष्टित आहे, शाकद्वीप क्षीर समुद्राने वेष्टित आहे, पुष्कर द्वीप स्वादू समुद्राने वेष्टित आहे. प्रत्येक द्वीपामध्ये सात नद्या आहेत, सात पर्वत आहेत
आणि ह्या सगळ्या द्वीपात जम्बूद्वीप मध्यभागी आहे आणि त्या जम्बूद्वीपाच्या भोवती इतर द्वीप पसरलेली आहेत आणि जम्बूद्वीपाचा विस्तार 1 लक्ष योजना आहे आणि याच्या पुढचं प्रत्येक द्वीप हे पूर्व द्वीपाच्या दुप्पट विस्ताराचं आहे. म्हणजे जम्बूद्वीपाच्या दुप्पट म्हणजे 2 लक्ष योजना, तर त्याच्या पुढचं 4 लक्ष, त्याच्या पुढचं 8 लक्ष, 16 लक्ष असं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या द्वीपांचा आजच्या भौगोलिक स्थितीशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न आमच्या देशामध्ये विकार राजवाड्यांनी केला आणि त्यांचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्य आहे. म्हणजे पुराणामध्ये मानलेली संकल्पना ती पुराणातली वांगी पुराणात नाही आहेत हे सांगण्याचं आपल्याला कारण असं की पुराणामध्ये त्यांनी रम्यक किंवा रमणक नावाचा देश सांगितला आहे. तो रोमक म्हणजे आजचा इटली आहे असं म्हटलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी सगळा युरोप, आफ्रिकेचा उत्तर किनारा आणि आशिया मायनर हे सगळं मिळून होणाऱ्या भूभागाला केतुमाल असं म्हटलं आहे, ते मान्यता पावलेलं आहे. आणि ज्या गोष्टी मान्यता पावल्या तेवढंच मी आपल्याला सांगते. त्यांनी क्षीरसमुद्र जो शब्द वापरला आहे त्या जुन्या भाषेमध्ये युरोपमध्ये त्याला खिरिया असं म्हणतात. म्हणजे त्या तिथे राहणाऱ्या त्यावेळेच्या आर्यांनी त्या लोकांना क्षीरसमुद्रामध्ये विष्णू निवास करतो हा विचार नेऊन पोचवलेला होता. हा त्यांच्यातल्या खिरिया शब्दावरून कळतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपला ज्याला इक्षू समुद्र म्हणतात त्या इक्षू समुद्राला ते लोक युक्साईज म्हणतात. इक्षू समुद्राला त्यांनी वापरलेला शब्द युक्साईज आहे. आणि त्यामुळे पौराणिक भूगोलाविषयी जे लोकांनी उद्गार काढलेले आहेत ते विलक्षण आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींचे उद्गारसुद्धा त्याच्यामध्ये पाहण्यासारखे आणि वाचण्यासारखे आहेत. त्याचा काही परामर्श घ्यायची आत्ता गरज आहे असं मला वाटत नाही, पण त्यांनीसुद्धा त्याबद्दल फार चांगलं आणि अनुकूल मत दिलं आहे असं मी का सांगून ठेवते, कारण अधिकाधिक कम्युनिस्ट विचारांकडे झुकलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीसुद्धा आमच्या पुराण विचारांना सँक्शन देतात, म्हणून आपण तेवढा विचार करून पुढे जाऊ. आता त्यांनी पुढे महाभारत आदि ग्रंथांच्यामध्ये या द्वीपांची संकल्पना आलेली आहे. आता भारत हा देश कुठे आहे? भारत हा देश या स्वप्त द्वीपांच्यापैकी जम्बूद्वीपात आहे. त्याला भारत हे नाव मिळण्याच्या पूर्वी भारताचं नाव अजनाभ असं होतं. अज म्हणजे ज्या विष्णूला जन्म नाही असा हा अज ही देवता आणि तिच्या नाभिकमलाच्या मधून निर्माण झालेला आणि तिच्या नाभिकमलाच्या ठिकाणी असणारा, नाभिकमलावर असणारा म्हणजे भगवंताच्या नाभीवर असणारा देश आहे हा भारत देश असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्याला अजनाभ असं म्हणू लागले. पहिली सृष्टी भारतात झाली असं वर्णन केलेलं आहे की पहिला जीव भारतामध्ये निर्माण झाला, मानवाची उत्पत्ती पण भारतात पहिल्यांदा झाली आणि हा अर्थ अजनाभ शब्दाने सूचित झाला आहे असं भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. भारताला दुसरं नाव हैमवत असं होतं की त्याच्या उत्तरेकडे, आता आजही आम्ही त्या पर्वताला पाहतोय, हिमालय आहे भारताच्या उत्तरेकडे, म्हणून त्याला म्हणजे आमच्या ह्या देशाला हैमवत वर्ष असं नाव पडलं. आणि म्हणून हा वर्ष शब्दाचा अर्थ द्वीपाच्या अंतर्गत एक प्रदेश असा आहे. म्हणजे ह्या जो जम्बूद्वीप आहे ह्या जम्बूद्वीपामधला भारत हा एक प्रदेश आहे, हा एक खंड आहे असा. आता अजनाभ देशामध्ये ऋषभ नावाचा राजा होता, त्याला 100 पुत्र झाले, भरत हा त्यातला श्रेष्ठ पुत्र होता आणि मग त्या ऋषभानी त्याला भरताला आपलं राज्य दिलं. भरतानी मोठे मोठे यज्ञ केले, देशाचं उत्तम प्रकाराने पालनपोषण केलं, त्यामुळे भरताचा देश म्हणून तो भारत देश झाला. आणि पुढे ते नामकरण झाल्यानंतर अजनाभ आणि हैमवत वर्ष हे नाव मागे पडलं. अशा प्रकारे पुराणांनी भारतवर्षाची महती अनेक ठिकाणी गायली आहे, अनेक पुराणात गायलेली आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या लोकाचं वैशिष्ट्य काय पुराणांनी सांगितलं, जांबेबे भारतम वर्षम तीर्थम लोकत लो त्रैलोक्य विश्रुतम कर्म भूमीर यतः पुत्र तस्मात तीर्थम तदुच्यते. का म्हटलं? म्हणाले जांबवे भारतम वर्षम तीर्थम, त्रैलोक्यामध्ये भारत वर्ष किंवा भारत हा देश हा तीर्थ स्वरूप आहे, हा पवित्र आहे. हा पवित्र असण्याचं कारण काय आहे? म्हणाले कारण बाकीचे जे सगळे देश आहेत, सगळे भूभाग आहेत, भूखंड आहेत,
ते सगळे कर्मभूमी आहेत आणि ते सगळे भोगभूमी आहेत, ते सगळे भोगाकरता आहेत. आणि भारत हा एकच कर्मभूमी असा देश. भोगभूमी म्हणजे काय आहे, किंवा भोगभूमी याचा अर्थ आपल्याकडे भोगयोनी आणि कर्मयोनी. आपण म्हणतो की मानव ही कर्मयोनी आहे आणि हे बाकीचे जे जीव आहेत त्या सगळ्या भोगयोनी आहेत. म्हणजे कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस आहे, हे सगळे जन्माला येतात. त्यांना देवाने एवढंच ज्ञान दिलं आहे, आपल्या खाण्यापुरतं, पिण्यापुरतं, राहण्यापुरतं, झोपण्यापुरतं. दुखणं झालं तर काय खाऊन आपला जीव पुन्हा नीट तऱ्हेने आरोग्य संपन्न ठेवून ह्या शरीराला जगावं, हे जे ज्ञान आहे एवढंच भोगण्यापुरतं ज्ञान आहे. म्हणजे कर्मवादाचा सिद्धांत आत्ता इथे मांडायचाच, तर पूर्वकर्मातले जे भोग आहेत, जे भोगून संपवून टाकतात, टाकावे लागतात, ते भोग संपवण्याकरता जे मानवदेहात भोगता येत नाही पण जे भोगावे लागतात ते कर्माचे भोग.

भोगात आम्ही परतंत्र आहे, भोगावंच लागतं. पण हे भोगत असताना आम्ही जर उत्कट कर्म करू तर त्या भोगावर इथेही मात करतो आणि उत्तम कर्मानी आम्हाला पुढचा जन्मही उत्तम मिळतो. त्यांना त्यांना ही सोय त्या भूमीत नाही आहे. तो विचार निर्माण करून त्याच्यातून साधन करून त्या भूमीमध्ये त्याला ते साधन सिद्ध करता आलं तर त्याचा लाभ तो घेऊ शकतो. म्हणून पुराणांनी सांगितलं आहे की ह्या भारतभूमीमध्ये जन्म घ्यावा असं तर म्हणाले देवतांनाही वाटतं की देवांना देवतांना अमर आहेत ना, ते अमृत पिऊन अमर झालेले आहेत. पण म्हणाले देवतांना असं वाटतं की आपण मरून जावं आणि माणूस म्हणून पुन्हा भारतभूमीमध्ये जन्माला यावं आणि या भूमीत येऊन कर्म करावं म्हणजे आपलं जीवन आहे त्यापेक्षाही आणखीन उन्नत होईल. आणखीन त्यांनी जे सांगितलं आहे की हे जे ब्रह्मांड आहे, पुराणांनी या ब्रह्मांडाचा विचार मांडला आहे. हे ब्रह्मांड कसं निर्माण झालेलं आहे, त्याचं स्वरूप काय आहे ते सांगताना म्हणतात या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. भूलोक हे पहिलं भुवन आहे आणि वरती आपण गायत्री मंत्रामध्ये ज्याचा उच्चार करतो भू भुवा स्वा महा जना तपा सत्यम असे जे 7 लोक आहेत ते याच्यापेक्षा एक वरती आहेत आणि 7 लोक खाली आहेत. अतल वितल सुतल तलातल रसमृता अतस्तवेतानी सृष्टानी बोधा येईशाम महामुने, की लोकांना वेदातील तत्वज्ञानाचा बोध करून देण्याकरता हे महामुने सुव्रता ह्या पुराणांची निर्मिती झालेली आहे. यावरून वेदांची उकल होते किंवा त्याचं उपब्रुहण होतं, म्हणजे त्याचा विचार त्याचा विस्तार, वेदाचा जो विचार आहे त्याचा विस्तारपूर्वक लोकांच्या समोर जो भाग यायला पाहिजे तो येतो. आणि फार सुंदर एक वचन आहे, पुराण पूर्ण चंद्रेण श्रुती ज्योत्स्ना हा प्रकाशिता हा, पुराणरूपी पूर्ण चंद्रानी श्रुतीरूपी चंद्रिकेला प्रकाशित केलं जातं म्हणाले. पुराण हा पूर्ण चंद्र आहे आणि वेद ही चंद्रिका आहे आणि तिला प्रकाशित करण्याचं काम पुराण करतं. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृहयेत, हे तर महाभारताचं प्रसिद्ध वचन आहे की इतिहास आणि पुराणांच्या सह्यानी वेदाचं उपब्रुहण होतं वगैरे वगैरे. अशा प्रकारे उपब्रुहणाच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याचा सविस्तर विचार करणे, बृह हा धातू आहे त्याच्यामध्ये विस्तार करणे, सिद्धांताची पुष्टी करणे आणि ते सरल करणे, त्याची वाढ होणे, या यांनी त्यांनी तो उपब्रुहण शब्द घेतला आहे. आता वाढ कशी होते त्याचं पण त्यांनी उदाहरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की देवी भागवतामध्ये किंवा आपल्या म्हणजे महाभागवत ग्रंथामध्ये त्यांनी ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा हा माघृधा कस्य स्विद्धनम, हा जो एक मंत्र आहे उपनिषदाचा त्या मंत्रावरती 6 मंत्र रचलेत. त्याचा विस्तार केला आहे की त्याचा अर्थ नेमका काय, कारण सगळी मारामारी त्याच्या अर्थात आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा म्हणजे काय, त्यागपूर्वक उपभोग घे. अहो पानातला भात आणि आमटी काढून टाकला तर त्या आमटी भाताचा उपभोग काय घे, त्याग केल्यावर उपभोग कसा घ्यायचा, हा जो त्याच्यातला बारकावा आहे त्याचं स्पष्टीकरण करण्याकरता त्यांनी म्हटलं आहे. असे एक एक श्लोक उचलले किंवा असा एक एक भाग उचलला आहे वेदातला आणि पुराणांमध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्याचं वर्णन गौरवानी केलं आहे ते म्हणजे हरिश्चंद्राचं आख्यान आणि शूनशेपाचं आख्यान. त्यांनी म्हटलं आहे वेदामध्ये जे इतकं सुंदर नाही किंवा त्याचं वर्णन जितकं सुंदर नाही तितकं म्हणाले ह्या कथेचा विस्तार मार्कंडेय पुराणात, ब्रह्मपुराणात आणि देवी भागवतात केलेला आहे. पण सगळ्यात सुंदर हरिश्चंद्राचं पुराण हे मार्कंडेय पुराणामध्ये, हे पुराण नाही कथा आख्यान म्हणा की ते जे आख्यान आहे ते सर्वात सुंदर मार्कंडेय पुराणामध्ये आलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की वेदाची भाषा अवघड आहे, पुराणांची भाषा साधी आहे, सोपी आहे, सरळ आहे आणि त्यामुळे ज्या सगळ्या मारामारी आहेत ना त्या सगळ्या पुराणांनी सोडवल्या आहेत. कशा सोडवल्या आहेत म्हणाले अहल्या यई जा रहा. आमच्याकडे कथा रचली गेली आहे, गौतम मुनी आहेत, त्यांची पत्नी अहिल्या आहे, मग तो इंद्र आला, मग त्यांनी अहिल्याच्या सत्वाचं हरण केलं वगैरे. वेदामध्ये अहिल्या यई जा रहा हा शब्द वारंवार आलेला आहे. मग आता या शब्दाचा अर्थ काय, त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ असा नाहीच आहे, म्हणजे हा जो अहिल्या शब्द आहे त्याचा अर्थच मुळी अहो रात्र असा आहे आणि त्यामुळे इथे रात्र ही अहिल्या आहे. सोडवलं आहे पुराणांनी तो विषय सोडवला आहे, महाभारतांनी सोडवलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच्या पुढचा विषय जो आहे तो अहर्लियते यस्याम सा, म्हणजे दिवस जिच्यामध्ये

लीन होतो ती अहिल्या. त्यामुळे दिवस त्यात आता आदित्योत्र जार उच्चते रात्रीर जरयिता म्हणाले काय आहे आता त्या अहिल्येचा म्हणजे दिवस जिच्यामध्ये लीन होतो ती अहिल्या तिचा जार कोण तो सूर्य कारण तो आल्यावरच ती राहत नाही ना म्हणजे ती रात्र शिल्लक राहत नाही म्हणून आणि रात्रीर जरयती म्हणजे रात्रीला जीर्ण करणारा नष्ट करणारा असा जो सूर्य आहे तो तिचा जार आहे असं वर्णन केलं आहे तोच इंद्रशब्दाने इथे निर्दिष्ट केलेला आहे. गौतम म्हणजे चंद्र चंद्र गौतमाला गौतम हा शब्द चंद्राकरता आहे किंवा चंद्राला संस्कृतमध्ये गौतम असं म्हणतात. म्हणाले हा चंद्र हा अहल्येचा म्हणजे रात्रीचा पती आहे. अहल्या रात्र आहे तिचा चंद्र हा पती आहे पण सकाळ झाल्यानंतर सूर्य उगवल्याबरोबर ती निघून जाते म्हणून सूर्य हा अहल्येचा जार आहे. म्हणाले असा परोक्ष प्रिय हा देवा हा सरळ प्रश्न विचारायचा नाही तो असा आडवळणाने विचारायचा म्हणून त्यांनी सांगितलं की असे सुद्धा वेदांमधले काही काही ज्या समस्या आहेत त्या सगळ्या पुराणांनी सोडवलेल्या आहेत. पुराणांनी धर्माचा प्रचार केला आहे. पुराणांनी वेदाची विचारधारा कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

असा मला अर्थ. आपण दासबोधाचा दशक चौथा पाहतो आहोत. शब्द ज्ञानाने नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र, दोन्ही परम पवित्र आहे. ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जातं. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जपत ध्याने नाना विधे ऐकावी, असे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. सगुणाचं चरित्राचं श्रवण करायचं आहे आणि निर्गुणाचं निरूपण करायचं आहे. आणि विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आपल्याला भक्त जर व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीमुळे आपण भगवंतापासून विभक्त राहिलो आहोत, आणि भक्त व्हायचं असेल तर काय टाकून आपल्याला भक्त व्हायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे हे समजून घेण्यासाठी काय टाकायचं आहे आणि काय धरायचं आहे या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. समर्थ या समासात म्हणतात श्रवण भक्तीचे निरूपण याप्रमाणे सांगितलेले आहे. आता पुढचा जो समास आहे तो कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. भजन कीर्तन निरूपण हे काय आहे हे पुढच्या समासात सांगितलेले आहे, ते आपण समजून घेऊया असं म्हणतात समर्थ. त्यामुळे दशक चौथा आणि दुसऱ्या समासात कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी. आपण जे कीर्तन म्हणतो हा कीर्तन प्रकार जो आहे ते सगुणाच्या कीर्तीचं, त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी कीर्तन असतं. आणि प्रवचन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अद्वैत बोध करून देणार निर्गुणाचं जे असतं ते प्रवचन असतं. त्यामुळे प्रवचनामध्ये सामान्यत गोष्टी येत नाहीत, अवांतर गोष्टी येत नाहीत. नेमका अद्वैत बोध ज्यामुळे होईल अशा तऱ्हेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांच्या मध्ये देखील कीर्तनाचे श्रोते वेगळे असतात आणि प्रवचनाचे श्रोते वेगळे असतात. कीर्तनासाठी एखादी कथा घेतली जाते, रामायण असो, भागवत असो, श्रीकृष्ण चरित्र असो. सामान्य माणसाला एकदम अद्वैत बोध होत नाही, त्याची बुद्धी तिथपर्यंत जात नाही आणि साधनेशिवाय अद्वैत बोध हा कळत नाही. त्यामुळे प्रवचनाला येणारे जे श्रोते असतात ते वेगळे असतात आणि कीर्तनामध्ये सामान्य श्रोते असतात ज्यांना कथा गप्पा गोष्टी विनोद चेष्टा असं काही काही असतं. त्याने रंगवण्यासाठी कीर्तन करायला येत असं काही काही करावं लागतं. त्यामुळे सगुण कथा घेऊन त्यावर कीर्तन केलं जातं. त्यामध्ये काही एक विचार मांडला जातो आणि मग नंतर कथा सांगितली जाते. पण तथापि जास्ती जो असतो त्याच्यावर भर, त्याच्यामध्ये थोडं संगीत असतं, काही थोडं गायन असतं, त्याच्यामुळे सामान्य श्रोत्याला ते जास्त आवडण्यासारखं वाटतं. पण प्रवचन हे थोड्या वेळामध्ये पण नेमका बोध करून देणार असतं. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं प्रवचनाचा उपयोग जास्त असतो. ते इथं त्यांनी म्हटलाय सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. वाणीनं जर काही करायचं असेल तर सगुणाची भक्ती करावी आणि निर्गुणाची उपासना तीही समजावी. वाणीमध्ये अवांतर गोष्टी ज्या असतात त्या न बोलता एक तर भगवंताची कीर्ती गुणगान करावं, कीर्तन करावं, नाही तर अद्वैत बोध आत्मचर्चा करावी. ह्या तऱ्हेनं वैखरीला त्याची गोडी लावावी, नाही तर नामस्मरणात राहावं. वाणीनं ज्याचा काही उपयोग नाही अशा अवांतर गोष्टीसाठी आपली वाणी शिणवू नये असं संत सांगत असतात. बहुत करावे पाठांतर, पण पाठांतर कशाचं करावं? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकोबांची गाथा, संतांचे अभंग ह्या गोष्टीचं पाठांतर करायचं आहे. कारण ज्या योगे आपण अखंड काही पुस्तक वाचू शकत नाही, ग्रंथ समोर असू शकत नाही, अशा वेळेला पाठांतर जर केलेलं असेल तर सहजच त्याच्यातली जी वचनं असतात ती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या बुद्धीमध्ये सारखी रेंगाळत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. सिनेमाची गाणी ऐकून, नाटकातली गाणी ऐकून ह्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पाठांतर जे अवांतर गोष्टीचं नाहीये, भगवत वचन संत वचन याचं पाठांतर करावं. मनोबोध आहे,
सहजच त्याच्या मनला जर पाठांतर असेल तर जाता येता आपल्याला काम करत असताना देखील ती वचन आपल्या जिभेवर राहतात. म्हणजे बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. पाठांतर करायचंय आणि ग्रंथांतर ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील आपल्या अंतःकरणामध्ये धरावं आणि भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. कशासाठी हरिकथा करायची? आपल्या सुखासाठी, आपल्याला आपलं हित कळावं ह्यासाठी ती करायची. पण हरिकथे वीण सर्वथा राहोची नाही. आज 7 दिवसात हरीचं श्रवण स्मरणच झालं नाही, त्याचं गुणगान झालं नाही, स्तोत्र म्हटली नाहीत, काही त्याच्या संबंधी झालं नाही, असा एकही दिवस जाऊ नये. खरं म्हणजे एक क्षण देखील जाऊ नये असं संतांचं म्हणणं. नित्य नवा हव्यास धरावा. कशाचा हव्यास धरायचा? तर भगवत कीर्ती गुणगान करणं किंवा श्रवण करणं ह्याचा हव्यास धरावा. साक्षेप अत्यंतची करावा. हरि कीर्तने भरावा ब्रह्म गोळात्वा. आपणही स्वतः नामस्मरण कीर्तन करायचं आहे आणि आपल्या बरोबर अनेकांना त्या मार्गाला लावायचं आहे. म्हणून कीर्तन करणं हा जो आहे किंवा प्रवचन करणं हे जे आहे हे आपली साधना व्हावी आणि इतरांनाही त्या संबंधी मार्गदर्शन व्हावं हा त्याच्यातला हेतू आहे. विशेषतः आपली साधना म्हणून ते करावं. पण त्याच्याबद्दल मनापासून आवडी पैशासाठी कीर्तन नाहीये, पैशासाठी प्रवचन नाहीये. ते करण्याची मनापासून आवड पाहिजे आणि जीवापासून अत्यंत गोडी भगवंताविषयीच गोडी लागली पाहिजे तर त्याच्या संबंधी बोलताना आनंद वाटतो. ज्या विषयासंबंधी ज्या व्यक्ती संबंधी आपल्या मनामध्ये अत्यंत गोडी असेल त्याच्या संबंधी आपल्याला सहज सारखं बोलत राहावंसं वाटतं, त्याचं गुणवर्णन करावंसं वाटतं. तसं भगवंतांच्या विषयी जर आपल्याला गोडी वाटत असेल तर सहजच आपण भगवंतांच्या विषयी बोलत राहणार, त्यांचं लीला चरित्र सांगणार. सदा सर्वदा तातडी हरि कीर्तनाची आणि हरि कीर्तनाच्या विषयी तातडी असावी. बघूया असं वाटतं का म्हणे ताबडतो. भगवंत असं कीर्तन प्रिय, भगवंताला कीर्तन आवडतं. कारण भगवंताची स्तुती आपण त्याच्यात गात असतो, गुणगान करत असतो. त्यामुळे भगवंताला कीर्तन प्रिय आहे. कीर्तने समाधान होय. भगवंताची यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा. परमात्म्याचं वर्णन मोठ्या आवडीनं करावं. त्याचा परिणाम काय होतो? भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होतो. भगवंत नेहमी म्हणतात की भगवंताच्या स्तुतीपेक्षा सुद्धा भगवत भक्त जे आहेत त्यांची स्तुती केल्याने भगवंतांना विशेष आनंद होतो. जसं एखाद्या भगिनीला तिचं वर्णन करण्यापेक्षा सुद्धा तिच्या मुलांचं वर्णन जर केलं तर तिला विशेष आनंद होत असतो, तसं भगवंतांना भक्तांच्या वर्णनाने आनंद होतो. म्हणजे संत होऊन गेले, भक्त होऊन गेले, त्यांचं जर कीर्तन झालं, त्यांच्या गुणवर्णन जर झालं तर भगवंत अधिक प्रिय होतो. देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण. काय करायचंय कीर्तन प्रवचनामध्ये? तर भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण करावं. सगुण कीर्ती धरावी आणि निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. अध्यात्म विद्या वाढवली पाहिजे. अध्यात्म विद्या म्हणजे आत्म्या संबंधीचं ज्ञान करून देणारी विद्या, आत्मदर्शन करून देणारा मार्ग दाखवणारी विद्या ती अध्यात्म विद्या, अध्यात्मशास्त्र. ते समजून घेतलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून निरूपण करावे नेमस्त. बहुधा बोलणे अव्यावेस्थ बोलोची नये. समर्थनी मुद्दाम सूचना दिली. कारण पुष्कळ वेळा कीर्तन प्रवचन करताना मुद्दा सोडून अवांतर गोष्टीच बोलत असतात लोकांना रिझवण्यासाठी. लक्षात असं घ्यायचं आहे की प्रवचनकार कीर्तनकारांनी लोकांच्या पातळीवर उतरायचं नाहीये, तर लोकांना आपल्या पातळीवर न्यायचं आहे. आपण उंच पातळीवर स्वतःचं जीवन जगायचं आहे. त्या उंच पातळीवरचे विचार लोकांना ऐकवायचे आहेत आणि श्रोत्यांनी त्या उंच पातळीवर यावं असा प्रयत्न करायचा आहे. पुष्कळ वेळा लोकरंजनासाठी कीर्तनकार प्रवचन खालच्या पातळीवरून भलते विनोद किंवा भलत्या गोष्टी लोकांना ऐकवतात, ते मान्य नसतं. त्यामुळे समर्थ या ठिकाणी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, काय करू नये हे सांगत असतात. ते आपण आता पुन्हा पुढच्या प्रवचनात बघूया. हरी ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता। श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चळंबे गावात स्वामी काही दिवस राहिले। लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या। लोकांना आता जाणवू लागलं होतं की प्रत्यक्ष परमेश्वर स्वामींच्या रूपाने गावात प्रकट झाला आहे। चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती। सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची, नैवेद्य म्हणून रोज माध्यांनी प्रसादाचं ताट ठेवायचं आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा। आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचं भाग्य उजळून आलेलं आहे। मठातला चमत्कार सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला होता। पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरातली गणपतीची पूजा नित्य चालूच होती। परंतु स्वामींची पूजा सुद्धा ते सर्व पटवर्धन त्याच निष्ठेने करत होते। भाद्रपदातला गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला। घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली। प्रत्येकाच्या घरी स्वामी प्रकट झाले आणि मखरात त्यांचंच दर्शन सर्वांना घडू लागलं। लोकांच्या आश्चर्याला तर पारावारच राहिला नाही। सर्वांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी हे परमेश्वराचे मूर्त रूप आहेत। घरातली आरती संपवून सर्वजण औदुंबराखाली आले। स्वामी तिथेच ध्यानस्थ बसले होते। सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी हातात तबक घेऊन स्वामींची पूजा केली, आरती म्हटली। झांजांच्या आवाजात संपूर्ण परिसर गणेश पूजनाने आणि स्वामी पूजनाने भारावला गेला। तबक खाली ठेवून सर्वांनी समोर बघितलं। स्वामींनी सर्वांना गणेशाच्या रूपात दर्शन दिलं। नैवेद्याच्या ताटातले मोदक खाल्ले। स्वतःच्या हाताने सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला। सर्वजण हात जोडून उभे राहिले। इतक्यात एक उंदीर आला, त्याने स्वामींना नमस्कार केला। स्वामी उंदराच्या पाठीवर बसले आणि एका क्षणात गुप्त झाले। स्वामी अदृश्य झाले। एकदम प्रकाश लुप्त झाला आणि झाडाखाली स्वामींच्या फक्त पादुका राहिल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ नामसाधनेच्या बळावर देवाची प्राप्ती होते, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं। संतांनी नामाचं महत्त्व प्रतिपादन केलं आणि नामाचा जादूचा दिवा आपल्या हातात दिला। आपण फक्त नाम घेत हा जादूचा दिवा प्रज्वलित ठेवायचा, हा नामाचा दिवा विझणार नाही ह्याची काळजी घ्यायची। त्यासाठी काहीही विशेष कष्ट पडत नाहीत। मुखातलं नाम थांबणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि प्रपंचातल्या नामावळ्या न आठवता देवाचं नाव आठवत बसायचं, सतत घेत बसायचं। त्यासारखं सर्वोत्तम सुख नाही, नामासारखं ऐश्वर्य नाही।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 8 जून. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असं कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचंच नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. परमार्थ साधला की बोवाचा देह पुष्ट होतो, तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो, परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरं म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाहनं राहण्याचं काहीच कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास घडला तर मात्र आजच्या पक्वानाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं? उद्योग करून पोट भरायचं हे खरं, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असं जो म्हणेल त्याचं खरं मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आणि आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं. अर्पण बुद्धीने सर्व कर्म करावीत. ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असं वाटत असतं तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरं ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचं त्याच्यावर प्रेम नसतं, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरं म्हणजे आपलं इथंच चुकतं. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातलं सुख भगवंताकडे लावलं म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचं जन्माला येऊन खरं कल्याण झालं. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागेल. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?

0: अगं पर असं का?
1: मोडकच घर तुटकच छप्पर.
0: मग असं ना?
1: अवं मोडकच घर तुटकच छप्पर.
0: मग राह की त्यात?
1: अवं पण राहायला जागा.

श्रोते हो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र

0: म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 23 श्री गणेशाय नमः। लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाली, मला आपण अधिक महिन्यातील स्नानाचा महिमा सांगितलात त्याबद्दल मी कृतज्ञ आहे। एकांतर उपवास करण्याचं व्रत पालन केलं की काय फल मिळतं ते सांगावं। तेव्हा भगवान विष्णूंनी आणखी एक कथा सांगण्यास प्रारंभ केला। ते म्हणाले, विंध्य पर्वतात नर्मदा नदी वाहते। तिथे भृगु कच्छ नगरात कुशल शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे। कुशावती नावाची त्याची पत्नी होती। त्या दाम्पत्याला मेधावती नावाची कन्या होती। ती उपवर झाल्यावर पद्मनाभ नावाच्या तरुण ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह करून दिला। ते दाम्पत्य सुखाने राहत होते। एके दिवशी अचानक नर्मदा नदीत स्नान करायला गेला असता पद्मनाभ पाण्यात बुडाला आणि मगरीने त्याला पाताळात ओढून नेलं। मेधावतीने खूप दिवस शोक केला, पण शेवटी अशा दुःखमय संसारातून सुटण्यासाठी काहीतरी उपाय करावा असं तिच्या मनाने घेतलं। तिने आपल्या वडिलांना त्यासंबंधी विचारलं, तेव्हा त्यांनी अधिक महिन्यात एक दिवसाआड एक उपवास करावा अशा व्रताची तिला माहिती दिली। अधिक मास आल्यावर तिने ते व्रत सुरू केलं। रोज भूमीवर झोपणं, सकाळी नर्मदेत स्नान करणं, पुरुषोत्तमाची पूजा करणं, एक दिवस उपवास करणं, ब्राह्मणांची पूजा करणं, सुवर्णदान करणं, एक दिवस हविष्यान्न खाणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी उपवास करणं, असं व्रत तिने महिनाभर केलं। कालांतराने ती मरण पावली तेव्हा ती पार्वतीची सखी म्हणून कैलासात राहू लागली। नंतर काशीमध्ये विशालाक्षी या नावाने देवता झाली। भगवान विष्णूंनी अधिक मास व्रतांच्या प्रभावाच्या आणखी काही कथा ह्यानंतर लक्ष्मीला सांगितल्या। ओम नमो भगवते वासुदेवाय।

चिंता बहुत करीतसे, पुढे कालांतरे कदाचित एके सिद्धे येऊनी त्याप्रत कथिले की तू स्वस्त्री सहित।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 23वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अधिक मासाची पोथी चांगलं वाचन असणाऱ्या माणसाकडून वाचून घ्यावी. मोठी पोथी 8 दिवसात रोज काही अध्याय याप्रमाणे वाचून घेणे. वाचन समाप्त झाल्यावर त्या वाचकाला ती पोथी कापडी वेष्टनात आदराने अर्पण करणे आणि वाचनाची ठरलेली बिदागी देणे, तसेच दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशिकानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग कौशी कानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शाहीर परशुराम यांची गीतरचना. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर राजेश दातार.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझा दास बोधासी त्वा बोधवावे.

असा मला अर्थ. आपण दासबोधाचा दशक चौथा पाहतो आहोत. शब्द ज्ञानाने नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे हे दोन्ही परम पवित्र आहे. दोन्ही परम पवित्र आहे ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जात. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्याने नाना विधे ऐकावी, असे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. सगुणाचं चरित्राचं श्रवण करायचं आहे आणि निर्गुणाचं निरूपण करायचं आहे. आणि विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आपल्याला भक्त जर व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीमुळे आपण भगवंतापासून विभक्त राहिलो आहोत, आणि भक्त व्हायचं असेल तर काय टाकून आपल्याला भक्त व्हायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे हे समजून घेण्यासाठी काय टाकायचं आहे आणि काय धरायचं आहे या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. समर्थ या समासात म्हणतात श्रवण भक्तीचे निरूपण याप्रमाणे सांगितलेले आहे. आता पुढचा जो समास आहे तो कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. भजन कीर्तन निरूपण हे काय आहे हे पुढच्या समासात सांगितलेले आहे, ते आपण समजून घेऊया असं म्हणतात समर्थ. त्यामुळे दशक चौथा आणि दुसऱ्या समासात कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी. आपण जे कीर्तन म्हणतो हा कीर्तन प्रकार जो आहे ते सगुणाच्या कीर्तीचं, त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी कीर्तन असतं. आणि प्रवचन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अद्वैत बोध करून देणार निर्गुणाचं जे असतं ते प्रवचन असतं. त्यामुळे प्रवचनामध्ये सामान्यत गोष्टी येत नाहीत, अवांतर गोष्टी येत नाहीत, नेमका अद्वैत बोध ज्यामुळे होईल अशा तऱ्हेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांच्या मध्ये देखील कीर्तनाचे श्रोते वेगळे असतात आणि प्रवचनाचे श्रोते वेगळे असतात. कीर्तनासाठी एखादी कथा घेतली जाते, रामायण असो, भागवत असो, श्रीकृष्ण चरित्र असो. सामान्य माणसाला एकदम अद्वैत बोध होत नाही, त्याची बुद्धी तिथपर्यंत जात नाही आणि साधनेशिवाय अद्वैत बोध हा कळत नाही. त्यामुळे प्रवचनाला येणारे जे श्रोते असतात ते वेगळे असतात आणि कीर्तनामध्ये सामान्य श्रोते असतात ज्यांना कथा गप्पा गोष्टी विनोद चेष्टा असं काय काय असतं. त्यांना रंगवण्यासाठी कीर्तन करायला येत असं काही काही करावं लागतं. त्यामुळे सगुण कथा घेऊन त्यावर कीर्तन केलं जातं, त्यामध्ये काही एक विचार मांडला जातो आणि मग नंतर कथा सांगितली जाते. पण तथापि जास्ती जो असतो त्याच्यावर भर, त्याच्यामध्ये थोडं संगीत असतं, काही थोडं गायन असतं, त्याच्यामुळे सामान्य श्रोत्याला ते जास्त आवडण्यासारखं वाटतं. पण प्रवचन हे थोड्या वेळामध्ये पण नेमका बोध करून देणार असतं. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं प्रवचनाचा उपयोग जास्त असतो. ते इथं त्यांनी म्हटलंय सगुण हरिकथा करावी भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. वाणीनं जर काही करायचं असेल तर सगुणाची भक्ती करावी आणि निर्गुणाची उपासना तीही समजावी. वाणीमध्ये अवांतर गोष्टी ज्या असतात त्या न बोलता एक तर भगवंताची कीर्ती गुणगान करावं, कीर्तन करावं, नाही तर अद्वैत बोध आत्मचर्चा करावी, ह्या तऱ्हेनं वैखरीला त्याची गोडी लावावी, नाही तर नामस्मरणात राहावं. वाणीनं ज्याचा काही उपयोग नाही अशा अवांतर गोष्टीसाठी आपली वाणी शिणवू नये असं संत सांगत असतात. बहुत करावे पाठांतर, पण पाठांतर कशाचं करावं? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकोबांची गाथा, संतांचे अभंग ह्या गोष्टीचं पाठांतर करायचं आहे. कारण ज्या योगे आपण अखंड काही पुस्तक वाचू शकत नाही, ग्रंथ समोर असू शकत नाही, अशा वेळेला पाठांतर जर केलेलं असेल तर सहजच त्याच्यातली जी वचनं असतात ती आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या बुद्धीमध्ये सारखी रेंगाळत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. सिनेमाची गाणी ऐकून, नाटकातली गाणी ऐकून ह्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पाठांतर जे अवांतर गोष्टीचं नाहीये, भगवत वचन संत वचन याचं पाठांतर करावं. मनोबोध आहे,
सहजच त्याच्या मनला जर पाठांतर असेल तर जाता येता आपल्याला काम करत असताना देखील ती वचन आपल्या जिभेवर राहतात. म्हणजे बहुत करावे पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. पाठांतर करायचंय आणि ग्रंथांतर ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील आपल्या अंतःकरणामध्ये धरावं आणि भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. कशासाठी हरिकथा करायची आहे? आपल्या सुखासाठी, आपल्याला आपलं हित कळावं ह्यासाठी ती करायची. पण हरिकथे वीण सर्वथा राहोची नाही. आज 7 दिवसात हरीचं श्रवण स्मरणच झालं नाही, त्याचं गुणगान झालं नाही, स्तोत्र म्हटली नाहीत, काही त्याच्या संबंधी झालं नाही, असा एकही दिवस जाऊ नये. खरं म्हणजे एक क्षण देखील जाऊ नये असं संतांचं म्हणणं. नित्य नवा हव्यास धरावा. कशाचा हव्यास धरायचा? तर भगवत कीर्ती गुणगान करणं किंवा श्रवण करणं ह्याचा हव्यास धरावा. साक्षेप अत्यंतची करावा. हरि कीर्तने भरावा ब्रह्म गोळात्वा. आपणही स्वतः नामस्मरण कीर्तन करायचं आहे आणि आपल्या बरोबर अनेकांना त्या मार्गाला लावायचं आहे. म्हणून कीर्तन करणं हा जो आहे किंवा प्रवचन करणं हे जे आहे हे आपली साधना व्हावी आणि इतरांनाही त्या संबंधी मार्गदर्शन व्हावं हा त्याच्यातला हेतू आहे. विशेषतः आपली साधना म्हणून ते करावं. पण त्याच्याबद्दल मनापासून आवडी पैशासाठी कीर्तन नाहीये, पैशासाठी प्रवचन नाहीये. ते करण्याची मनापासून आवड पाहिजे आणि जीवापासून अत्यंत गोडी भगवंताविषयीच गोडी लागली पाहिजे तर त्याच्या संबंधी बोलताना आनंद वाटतो. ज्या विषयासंबंधी ज्या व्यक्ती संबंधी आपल्या मनामध्ये अत्यंत गोडी असेल त्याच्या संबंधी आपल्याला सहज सारखं बोलत राहावंसं वाटतं, त्याचं गुणवर्णन करावंसं वाटतं. तसं भगवंतांच्या विषयी जर आपल्याला गोडी वाटत असेल तर सहजच आपण भगवंतांच्या विषयी बोलत राहणार, त्यांचं लीला चरित्र सांगणार. सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची आणि हरिकीर्तनाच्या विषयी तातडी असावी. बघूया असं वाटतं का म्हणे ताबडतो. भगवंत असं कीर्तन प्रिय आहे, भगवंताला कीर्तन आवडतं. कारण भगवंताची स्तुती आपण त्याच्यात गात असतो, गुणगान करत असतो. त्यामुळे भगवंताला कीर्तन प्रिय आहे. कीर्तन हे समाधान होय. भगवंताची यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा. परमात्म्याचं वर्णन मोठ्या आवडीनं करावं. त्याचा परिणाम काय होतो? भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होतो. भगवंत नेहमी म्हणतात की भगवंताच्या स्तुतीपेक्षा सुद्धा भगवत भक्त जे आहेत त्यांची स्तुती केल्याने भगवंतांना विशेष आनंद होतो. जसं एखाद्या भगिनीला तिचं वर्णन करण्यापेक्षा सुद्धा तिच्या मुलांचं वर्णन जर केलं तर तिला विशेष आनंद होत असतो, तसं भगवंतांना भक्तांच्या वर्णनाने आनंद होतो. म्हणजे संत होऊन गेले, भक्त होऊन गेले, त्यांचं जर कीर्तन झालं, त्यांच्या गुणवर्णन जर झालं तर भगवंत अधिक प्रिय होतो. देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण. काय करायचंय कीर्तन प्रवचनामध्ये? तर भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण करावं. सगुण कीर्ती धरावी आणि निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या वाढवली पाहिजे. अध्यात्मविद्या म्हणजे आत्म्यासंबंधीचं ज्ञान करून देणारी विद्या, आत्मदर्शन करून देणारा मार्ग दाखवणारी विद्या ती अध्यात्मविद्या, अध्यात्मशास्त्र. ते समजून घेतलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि म्हणून निरूपण करावे नेमस्त. बहुदा बोलणे अव्याव्यस्थ बोलोची नये. समर्थांनी मुद्दाम सूचना दिली. कारण पुष्कळ वेळा कीर्तन प्रवचन करताना मुद्दा सोडून अवांतर गोष्टीच बोलत असतात लोकांना रिझवण्यासाठी. लक्षात असं घ्यायचं आहे की प्रवचनकार कीर्तनकारांनी लोकांच्या पातळीवर उतरायचं नाहीये, तर लोकांना आपल्या पातळीवर न्यायचं आहे. आपण उंच पातळीवर स्वतःचं जीवन जगायचं आहे, त्या उंच पातळीवरचे विचार लोकांना ऐकवायचे आहेत आणि श्रोत्यांनी त्या उंच पातळीवर यावं असा प्रयत्न करायचा आहे. पुष्कळ वेळा लोकरंजनासाठी कीर्तनकार प्रवचन खालच्या पातळीवरून भलते विनोद किंवा भलत्या गोष्टी लोकांना ऐकवतात, ते मान्य नसतं. त्यामुळे समर्थ या ठिकाणी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, काय करू नये हे सांगत असतात. ते आपण आता पुन्हा पुढच्या प्रवचनात बघूया. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

प्रत्येक यशस्वी राजांची क्षत्रियांची परंपरा त्या स्वयंभूव मनूपासून निर्माण झाली असं पुराणांना आपल्याला सांगायचं आहे. आता ह्या वंशांचा हे जे निर्माण झाले स्वयंभूव मनूपासून पुत्र ते सगळे फार पुराण काळामध्ये निर्माण झाले हा इतिहास आहे. आणि या वंशामध्ये सगळे राजे बलशाली यशस्वी चांगले धर्माचरणी असे उत्तम होऊन त्या राज्यामध्ये प्रियव्रत ऋषभ नाभी भरत ध्रुव भद्राश्व पृथू अशी त्यांची प्रख्यात नावं आहेत. आपण पुढे जाऊ. वैवस्वत मनू हा अधिक महत्त्वाचा आहे पुराणाच्या दृष्टीने. त्याचं कारण असं की हा पौराणिक इतिहासाचा मेरुदंड आहे, त्याचा अगदी मध्यवर्ती खांब आहे. मनू हा सूर्य आणि सोम हे दोन्ही वंश त्याच्यापासून आहेत. स्वयंभू मनूचा आपण पहिला भाग बघितला. आता इथे मनू हा सूर्य आणि सोम म्हणजे कुणाकुणाचा वंश, रघुवंश आणि चंद्रवंश म्हणजे आज भगवान श्रीकृष्णांचा वंश, हे दोन्ही वंशांचा प्रणेता आहे. इक्ष्वाकू नाभागी नृग धृष्ट शर्याती नरिश्यंत प्रांशु नाभानेदिष्ट करुष कृषध्र हे वैवस्वत म्हणजे वैवस्व मनूचे 10 पुत्र आहेत. ह्या 10 पुत्रांनी सबंध भारतभरामध्ये जाऊन आणि त्या प्रदेशात आपली राज्य स्थापन केली आणि सगळा मानव जीवनाचा विस्तार आणि त्यांची सुस्थिर अशी म्हणजे जसं आपण नगरं उभी करतो त्यांना त्या त्या पद्धतीने संस्कार देणं आणि त्यांची जीवन आणि वसाहती वसवत जाणं हे कार्य यांनी केलं. आणि त्यामुळे यांच्याबद्दलचं विशेष पुराणांना आकर्षण आहे असं म्हणू किंवा पुराणांच्यामध्ये त्याच्याविषयी वर्णन आलं आहे असं म्हणूया. त्याच्यापुढे पुराणांची 10 लक्षणं जी सांगितली आहेत ती जर बघितली तर सर्गश्चाथ विसर्गश्च वृत्तीरक्षांतराणीच वंशो वंशानुचरितम संस्था हेतुरपाश्रय अशी भागवतानी सांगितलेली पुराणाची 10 लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये सर्ग म्हणजे सृष्टी. आता हे कशाकरता लक्षणं बघायची ते बघण्याचं कारण असं आहे की उपनिषद म्हणजे त्याच्यात काय असतं हो असं जर कोणी विचारलं तर त्याची लक्षणं ठरलेली असतात की त्याच्यामध्ये जो विचार केलेला असतो तो ब्रह्म जीव सृष्टी साधना आणि मोक्ष हे 5 विषय असले पाहिजेत म्हणजे ते उपनिषद होतं. त्याच्याशिवाय ते उपनिषद पूर्ण होत नाही. त्यामुळे एक उपनिषद होण्याकरता हे 5 विषय लागतात. तसं एक पुराण पूर्ण होण्याकरता सुद्धा त्याची जी 5 लक्षणं आपण पाहिली ती कमीत कमी 5 लक्षणं लागतात. भागवतानी ती 10 लक्षणं सांगितली आहेत. ती कोणती आहेत? सृष्टीचं वर्णन पाहिजे, जीवसृष्टी कशी निर्माण झाली, जीवातून जीवाची उत्पत्ती कशी होते याची चर्चा आहे, जीवाच्या जीवन निर्वाहाची सामग्री कशी उत्पन्न होते आणि ती काय असते, म्हणजे मासा काय खातो, बैल काय खातो, त्याच्याकरता सामग्री कशी, कीट निर्माण होतात त्यांना काय खायला मिळतं. आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण म्हणतो की चोच आहे तिथे भगवंतानी दाणा निर्माण केला आहे. हे आम्ही व्यवहारात म्हणतो पण त्या प्रत्येक चोचीचा दाणा काय हे त्या पुराणांनी पाहिलेलं आहे की कुणाला काय कुणाला काय त्याचं भोजन काय त्याच्या अन्नाची व्यवस्था काय. रक्षा म्हणाले भगवंताचे जे वेगवेगळे अवतार आहेत त्या अवतारांच्या मधून त्यांनी वेदांचं आणि सज्जनांचं जे रक्षण केलेलं आहे आणि वेदविरोधकांचा आणि दुष्टांचा त्यांनी संहार केला आहे त्याच्याविषयी माहिती. अंतरय म्हणजे मन्वंतरय. आता आपण बघितलं 14 मनू आहेत. आता काय आपण त्यांचा इतिहास बघणं शक्यच नाही आहे पण त्या 14 मनूंच्या मध्ये काय काय घडलं हे भागवत पुराणांनी सांगितलं की त्यातलं थोडक्यात का होईना सांगितलं पाहिजे. वंशांच्या मध्ये सूर्य सोमादी वंशांची चर्चा केली पाहिजे आणि वंशानुचरित ह्या वरील वंशातल्या ज्या जे काही प्रमुख वंश आहेत त्यातल्या राजांच्या जीवनाविषयी चर्चा केली पाहिजे. आणि आता संस्था म्हणजे जे विविध प्रकारचे प्रलय आहेत त्या प्रलयांचा विचार केला पाहिजे. हेतू म्हणजे ह्या जीवाचं वर्णन आहे की काय हेतू आहे, हा जीव कशाकरता निर्माण केला, जीवाला ह्या पृथ्वीवरती यायचं कारण काय, त्याचं प्रयोजन काय. आणि अपाश्रय म्हणजे जीवाच्या जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या 3 ज्या अवस्था आहेत त्या 3 अवस्थांमध्ये जो चेतन भाग सातत्याने समान राहतो तो म्हणजे परमात्मा आहे. आणि त्याचं नाव त्यांनी त्या भागाचं नाव त्यांनी अपाश्रय असं म्हटलंय. आणि तो जो परमात्मा आहे तो ह्या विश्वाचं अधिष्ठान रूप तत्व आहे त्याची चर्चा पुराणात झालीच पाहिजे. म्हणजे भागवतानी म्हटलं एवढ्या 10 गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. आता त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते भुवनकोशांचं वर्णन केलेलं आहे.
भुवनकोश म्हणजे पुराणांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर काही असेल तर भूगोल आणि खगोल. पुराणांनी ह्या दोघांचं वर्णन केलेलं आहे आणि आश्चर्य असं आहे की आधुनिक शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की पुराणांनी सबंध विश्वाचं जे वर्णन केलेलं आहे हे आजसुद्धा जे मापन आम्ही करतोय त्याच्याशी 80-90% जुळणार आहे. आणि का नाही फरक पडणार 10%? कारण आपल्याला माहिती आहे की ह्या सृष्टीमध्ये सातत्याने स्थित्यंतर होत राहतात. आता जी सरस्वती नदी वरून वाहत होती ती आज आमच्या काळामध्ये लुप्त आहे. किती हजार किती लाख वर्ष झाली माहीत नाही, पण काही लाख वर्षांपूर्वी ती जमिनीवरून वाहत होती. त्यामुळे असे जे बदल आहेत, असे जे प्रलय उत्पात हे जे सृष्टीत घडतात, त्यामुळे होणारे जे सगळे बदल आहेत ते सगळे विचारामध्ये घेतलं तर आज शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटतं की खगोलाचा विषय तर तो पक्का आहे. म्हणजे इतक्या वर्षांच्या पूर्वी खगोलाचा, आकाशस्थ ग्रहगोलांचा जो विचार मांडलेला आहे तो विचार रेसभर रतीभरही चूक नाही आहे. हे त्याचं आश्चर्य आहे पुराणांचं की त्यांनी हा विषय कसा मांडला असावा. पुराणांनी भूगोल मांडलेला आहे. ह्या भूगोलामध्ये त्यांनी भारत देशाचं वर्णन केलं आहे आणि त्यांनी म्हटलंय भारत देशाचा आकार कसा आहे, तो प्रत्यंच्या खेचलेल्या धनुष्यासारखा आकार आहे. त्याचा जो वरचा भाग आहे ती धनुष्याची कमान आहे आणि जो खालचा भाग आहे तो भाग म्हणजे तो बाण आहे. त्या बाणाचं शेवटचं टोक म्हणजे आमची कन्याकुमारी म्हणा की त्या ठिकाणी जातं, असा हा भारताचा भूगोल आहे. ह्या भूगोलाचं वर्णन त्यांनी जे केलं आहे ते वर्णन कसं केलं असेल याचं वर्णन एका मुसलमान शास्त्रज्ञांनी केलं आहे की त्यांनी आमचं पुराण वाचलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की ही कशी पुराणं अशी लिहू शकतात आणि इतका अचूक अंदाज कसा देऊ शकतात. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे निष्कर्ष काढले. त्यात त्यांनी असं म्हटलंय की या लोकांनी लष्करी मोहिमा केलेली आहे, युद्ध केलेली आहेत आणि ह्या युद्धांमध्ये ते भारतातच नाही वावरले, ते भारताच्या बाहेर गेले आणि बाहेर जाऊन इतर वंशांच्या बरोबर त्यांनी लढाया केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीयांना दूरदूरच्या देशाच्या लोकांची माहिती झाली आणि मग पुराणांनी ती माहिती ग्रथित केली. दुसरा धर्मप्रसार, बौद्धांच्या सारखे सुद्धा फार प्राचीन काळापासून धर्मप्रसार करण्याकरता बाहेर जात होते, तसे कृणवंतो विश्वमार्यम म्हणून आर्यसुद्धा जगभर संचार करत होते. त्यांच्या संचारामध्ये ते जिथे जिथे पोहोचले आणि त्यांच्या वंशात जी माहिती आमच्याकडे ग्रथित झाली ती माहिती पुराणांनी ग्रथित केली आहे असं त्यांनी वर्णन केलं आहे. तिसरं राजकीय हितसंबंध, त्यांनी असं म्हटलंय भारतांच्या ज्या सम्राटांनी बाहेरच्या देशातल्या राजांशी किंवा सत्तांशी जो संबंध प्रस्थापित केला त्या लोकांना आपल्या देशामध्ये बोलवत असत आणि आपल्या देशातल्या दूतांना तिकडे पाठवत असत. ह्या हितसंबंधांच्या मधून त्यांच्या भौगोलिक ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आणि त्यांनी जे भौगोलिक ज्ञान करून घेतलं ते पुन्हा पुराणांच्या मध्ये ग्रथित करून ठेवून दिलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वायू, मार्कंडेय, स्कंद, ब्रह्मांड, वराह, मत्स्य आणि भागवत पुराणामध्ये भारताच्या आणि जगातल्या भूभागांच्या विषयी विशेष रूपाने वर्णन आलेलं आहे आणि सविस्तर अशी माहिती दिली आहे. अनेक यात्रास्थळांचं वर्णन आहे आणि ब्रह्म आणि वराह पुराणामधून प्रत्येक पुराणाचं काही काही वैशिष्ट्य आहे की कुठे मथुरेबद्दल, कुठे जगन्नाथपुरीबद्दल, भारतातल्या काही काही स्थानांच्याबद्दल बारकाव्यांनी वर्णन एकेका पुराणामध्ये आलेलं आहे. पुराणाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की पृथ्वीची जी रचना आहे ती रचना त्यांनी दिलेली आहे की सबंध पृथ्वी कशी घडवली असेल, घडवली गेली असेल, त्याला त्यांनी समस्त जी पृथ्वी आहे ती सप्तद्वीपांमध्ये विभागली आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा जो भारत आहे म्हणजे निर्मिती कशी झाली आहे, क्षीरसागरामध्ये विष्णूंनी शेषावरती शयन केलेलं आहे आणि त्यांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे आणि त्या नाभिकमलाच्या स्थानी भारत देश आहे त्या मध्यावरती आणि ती जी सात द्वीपं आहेत ती सात द्वीपांची जी कल्पना आहे ती कल्पना अशी आहे. जम्बूद्वीप क्षार समुद्राने वेष्टित आहे, लक्षद्वीप इक्षुर असा समुद्राने वेष्टित आहे, शाल्मली द्वीप सुरा समुद्राने, सुरा म्हणजे दारूवर का, सुरा समुद्राने वेष्टित आहे, कुशद्वीप घृत समुद्राने वेष्टित आहे, क्रौंच द्वीप दधी समुद्राने वेष्टित आहे, शाकद्वीप क्षीर समुद्राने वेष्टित आहे, पुष्कर द्वीप स्वादू समुद्राने वेष्टित आहे. प्रत्येक द्वीपामध्ये सात नद्या आहेत, सात पर्वत आहेत
आणि ह्या सगळ्या द्वीपात जंबुद्वीप मध्यभागी आहे आणि त्या जंबुद्वीपाच्या भोवती इतर द्वीप पसरलेली आहेत आणि जंबुद्वीपाचा विस्तार 1 लक्ष योजना आहे आणि याच्या पुढचं प्रत्येक द्वीप हे पूर्व द्वीपाच्या दुप्पट विस्ताराचं आहे. म्हणजे जंबुद्वीपाच्या दुप्पट म्हणजे 2 लक्ष योजना, तर त्याच्या पुढचं 4 लक्ष, त्याच्या पुढचं 8 लक्ष, 16 लक्ष असं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या द्वीपांचा आजच्या भौगोलिक स्थितीशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न आमच्या देशामध्ये विकास राजवाड्यांनी केला आणि त्यांचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्य आहे. म्हणजे पुराणामध्ये मानलेली संकल्पना ती पुराणातली वांगी पुराणात नाही आहेत हे सांगण्याचं आपल्याला कारण असं की पुराणामध्ये त्यांनी रम्यक किंवा रमणक नावाचा देश सांगितला आहे. तो रोमक म्हणजे आजचा इटली आहे असं म्हटलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी सगळा युरोप, आफ्रिकेचा उत्तर किनारा आणि आशिया मायनर हे सगळं मिळून होणाऱ्या भूभागाला केतुमाल असं म्हटलं आहे, ते मान्यता पावलेलं आहे. आणि ज्या गोष्टी मान्यता पावल्या तेवढंच मी आपल्याला सांगते. त्यांनी क्षीरसमुद्र जो शब्द वापरला आहे त्या जुन्या भाषेमध्ये युरोपमध्ये त्याला खिरिया असं म्हणतात. म्हणजे त्या तिथे राहणाऱ्या त्यावेळेच्या आर्यांनी त्या लोकांना क्षीरसमुद्रामध्ये विष्णू निवास करतो हा विचार नेऊन पोचवलेला होता, हा त्यांच्यातल्या खिरिया शब्दावरून कळतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपला ज्याला इक्षू समुद्र म्हणतात त्या इक्षू समुद्राला ते लोक युक्साईज म्हणतात. इक्षू समुद्राला त्यांनी वापरलेला शब्द युक्साईज आहे. आणि त्यामुळे पौराणिक भूगोलाविषयी जे लोकांनी उद्गार काढलेले आहेत ते विलक्षण आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींचे उद्गारसुद्धा त्याच्यामध्ये पाहण्यासारखे आणि वाचण्यासारखे आहेत. त्याचा काही परामर्श घ्यायची आत्ता गरज आहे असं मला वाटत नाही, पण त्यांनीसुद्धा त्याबद्दल फार चांगलं आणि अनुकूल मत दिलं आहे असं मी का सांगून ठेवते, कारण अधिकाधिक कम्युनिस्ट विचारांकडे झुकलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीसुद्धा आमच्या पुराण विचारांना सँक्शन देतात, म्हणून आपण तेवढा विचार करून पुढे जाऊ. आता त्यांनी पुढे महाभारत आदी ग्रंथांच्यामध्ये या द्वीपांची संकल्पना आलेली आहे. आता भारत हा देश कुठे आहे? भारत हा देश या स्वप्त द्वीपांच्यापैकी जंबुद्वीपात आहे. त्याला भारत हे नाव मिळण्याच्या पूर्वी भारताचं नाव अजनाभ असं होतं. अज म्हणजे ज्या विष्णूला जन्म नाही असा हा अज ही देवता आणि तिच्या नाभिकमलाच्या मधून निर्माण झालेला आणि तिच्या नाभिकमलाच्या ठिकाणी असणारा नाभिकमलावर असणारा म्हणजे भगवंताच्या नाभीवर असणारा देश आहे हा भारत देश असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्याला अजनाभ असं म्हणू लागले. पहिली सृष्टी भारतात झाली असं वर्णन केलेलं आहे की पहिला जीव भारतामध्ये निर्माण झाला, मानवाची उत्पत्ती पण भारतात पहिल्यांदा झाली आणि हा अर्थ अजनाभ शब्दाने सूचित झाला आहे असं भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. भारताला दुसरं नाव हैमवत असं होतं की त्याच्या उत्तरेकडे, आता आजही आम्ही त्या पर्वताला पाहतोय, हिमालय आहे भारताच्या उत्तरेकडे, म्हणून त्याला म्हणजे आमच्या ह्या देशाला हैमवत वर्ष असं नाव पडलं. आणि म्हणून हा वर्ष शब्दाचा अर्थ द्वीपाच्या अंतर्गत एक प्रदेश असा आहे. म्हणजे ह्या जो जंबुद्वीप आहे ह्या जंबुद्वीपामधला भारत हा एक प्रदेश आहे, हा एक खंड आहे असा. आता अजनाभ देशामध्ये ऋषभ नावाचा राजा होता, त्याला 100 पुत्र झाले, भरत हा त्यातला श्रेष्ठ पुत्र होता आणि मग त्या ऋषभानी त्याला भरताला आपलं राज्य दिलं. भरतानी मोठे मोठे यज्ञ केले, देशाचं उत्तम प्रकाराने पालनपोषण केलं, त्यामुळे भरताचा देश म्हणून तो भारत देश झाला. आणि पुढे ते नामकरण झाल्यानंतर अजनाभ आणि हैमवत वर्ष हे नाव मागे पडलं. अशा प्रकारे पुराणांनी भारतवर्षाची महती अनेक ठिकाणी गायली आहे, अनेक पुराणात गायलेली आहे. आणि त्याच्यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या लोकाचं वैशिष्ट्य काय पुराणांनी सांगितलं, जांबेबे भारतम वर्षम तीर्थम लोकत लो त्रैलोक्य विश्रुतम कर्मभूमीर यतः पुत्र तस्मात तीर्थम तदुच्यते. का म्हटलं म्हणाले, जांबवे भारतम वर्षम तीर्थम, त्रैलोक्यामध्ये भारत वर्ष किंवा भारत हा देश हा तीर्थस्वरूप आहे, हा पवित्र आहे. हा पवित्र असण्याचं कारण काय आहे म्हणाले, कारण बाकीचे जे सगळे देश आहेत, सगळे भूभाग आहेत, भूखंड आहेत,
ते सगळे कर्मभूमी आहेत आणि ते सगळे भोगभूमी आहेत, ते सगळे भोगाकरता आहेत. आणि भारत हा एकच कर्मभूमी असा देश. भोगभूमी म्हणजे काय आहे, किंवा भोगभूमी याचा अर्थ आपल्याकडे भोगयोनी आणि कर्मयोनी. आपण म्हणतो की मानव ही कर्मयोनी आहे आणि हे बाकीचे जे जीव आहेत त्या सगळ्या भोगयोनी आहेत. म्हणजे कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस आहे, हे सगळे जन्माला येतात. त्यांना देवाने एवढंच ज्ञान दिलं आहे, आपल्या खाण्यापुरतं, पिण्यापुरतं, राहण्यापुरतं, झोपण्यापुरतं. दुखणं झालं तर काय खाऊन आपला जीव पुन्हा नीट तऱ्हेने आरोग्य संपन्न ठेवून ह्या शरीराला जगावं, हे जे ज्ञान आहे एवढंच भोगण्यापुरतं ज्ञान आहे. म्हणजे कर्मवादाचा सिद्धांत आत्ता इथे मांडायचाच, तर पूर्वकर्मातले जे भोग आहेत, जे भोगून संपवून टाकतात, टाकावे लागतात, ते भोग संपवण्याकरता जे मानवदेहात भोगता येत नाही पण जे भोगावे लागतात, ते कर्माचे भोग भोगण्याकरता ते जीव जन्माला येतात. तर ती भोगयोनी आहे, तशी ही भोगभूमी आहे, की त्या भूमीत जाऊन फक्त उपभोग घ्यायचा आहे. उपभोगाकरता भूमी आहे, त्या भूमीत काही कर्म होत नाही. म्हणजे त्या भूमीत काय होतं, ते भोगण्याकरता घेऊन आलेला अब्जावधी रुपयांचा जर बॅलन्स असेल तर तो शून्यावर आणून निघून जायचा. आणि या लोकामध्ये जन्माला आल्यानंतर आम्ही जो काही कर्माचा प्रारब्ध म्हणून भाग घेऊन आलेलो आहोत, त्या प्रारब्धाचा भोग तर एका बाजूला भोगतोच आहे, त्यांनाही भोगणं आहेच आहे, आम्हालाही भोगणं आहे. भोगणं काही भोगात आम्ही परतंत्र आहे, भोगावंच लागतं. पण हे भोगत असताना आम्ही जर उत्कट कर्म करू तर त्या भोगावर इथेही मात करतो आणि उत्तम कर्मानी आम्हाला पुढचा जन्मही उत्तम मिळतो. त्यांना ही सोय त्या भूमीत नाही आहे. तो विचार निर्माण करून त्याच्यातून साधन करून त्या भूमीमध्ये त्याला ते साधन सिद्ध करता आलं तर त्याचा लाभ तो घेऊ शकतो. म्हणून पुराणांनी सांगितलं आहे की ह्या भारतभूमीमध्ये जन्म घ्यावा असं तर म्हणाले देवतांनाही वाटतं, की देवतांना अमर आहेत ना, ते अमृत पिऊन अमर झालेले आहेत. पण म्हणाले देवतांना असं वाटतं की आपण मरून जावं आणि माणूस म्हणून पुन्हा भारतभूमीमध्ये जन्माला यावं आणि या भूमीत येऊन कर्म करावं, म्हणजे आपलं जीवन आहे त्यापेक्षाही आणखीन उन्नत होईल. आणखीन त्यांनी जे सांगितलं आहे की हे जे ब्रह्मांड आहे, पुराणांनी या ब्रह्मांडाचा विचार मांडला आहे. हे ब्रह्मांड कसं निर्माण झालेलं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते सांगताना म्हणतात या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. भूलोक हे पहिलं भुवन आहे आणि वरती आपण गायत्री मंत्रामध्ये ज्याचा उच्चार करतो, भू भुवा स्वा महा जना तपा सत्यम, असे जे 7 लोक आहेत ते याच्यापेक्षा एक वरती आहेत आणि 7 लोक खाली आहेत. अतल वितल सुतल तलातल रसमृता अतस्तवेतानी सृष्टानी बोधा येषाम महामुने, की लोकांना वेदातील तत्वज्ञानाचा बोध करून देण्याकरता हे महामुने सुव्रता ह्या पुराणांची निर्मिती झालेली आहे. यावरून वेदांची उकल होते किंवा त्याचं उपब्रुहण होतं, म्हणजे त्याचा विचार, त्याचा विस्तार, वेदाचा जो विचार आहे त्याचा विस्तारपूर्वक लोकांच्या समोर जो भाग यायला पाहिजे तो येतो. आणि फार सुंदर एक वचन आहे, पुराण पूर्ण चंद्रेण श्रुती ज्योत्स्ना हा प्रकाशिता हा, पुराणरूपी पूर्ण चंद्रानी श्रुतीरूपी चंद्रिकेला प्रकाशित केलं जातं म्हणाले. पुराण हा पूर्ण चंद्र आहे आणि वेद ही चंद्रिका आहे आणि तिला प्रकाशित करण्याचं काम पुराण करतं. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृहयेत, हे तर महाभारताचं प्रसिद्ध वचन आहे की इतिहास आणि पुराणांच्या साह्यानी वेदाचं उपब्रुहण होतं वगैरे वगैरे. अशा प्रकारे उपब्रुहणाच्या संदर्भामध्ये म्हणजे त्याचा सविस्तर विचार करणे, बृह हा धातू आहे, त्याच्यामध्ये विस्तार करणे, सिद्धांताची पुष्टी करणे आणि ते सरल करणे, त्याची वाढ होणे, यानी त्यांनी तो उपबृहण शब्द घेतला आहे. आता वाढ कशी होते त्याचं पण त्यांनी उदाहरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की देवी भागवतामध्ये किंवा आपल्या म्हणजे महाभागवत ग्रंथामध्ये त्यांनी ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजित हा महागृधा कस्य स्विद्धनम, हा जो एक मंत्र आहे उपनिषदाचा, त्या मंत्रावरती 6 मंत्र रचलेत. त्याचा विस्तार केला आहे की त्याचा अर्थ नेमका काय, कारण सगळी मारामारी त्याच्या अर्थात आहे. तेन त्यक्तेन भुंजित हा म्हणजे काय, त्यागपूर्वक उपभोग घे, अहो
पानातला भात आणि आमटी काढून टाकला तर त्या आमटी भाताचा उपभोग काय घे, त्याग केल्यावर उपभोग कसा घ्यायचा, हा जो त्याच्यातला बारकावा आहे त्याचं स्पष्टीकरण करण्याकरता त्यांनी म्हटलं असे एक एक श्लोक उचललेत किंवा असा एक एक भाग उचलला आहे वेदातला आणि पुराणांमध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्याचं वर्णन गौरवानी केलं आहे ते म्हणजे हरिश्चंद्राचं आख्यान आणि शूनशेपाचं आख्यान. त्यांनी म्हटलं वेदामध्ये जे इतकं सुंदर नाही किंवा त्याचं वर्णन जितकं सुंदर नाही तितकं म्हणाले ह्या कथेचा विस्तार मार्कंडेय पुराणात, ब्रह्मपुराणात आणि देवी भागवतात केलेला आहे. पण सगळ्यात सुंदर हरिश्चंद्राचं पुराण हे मार्कंडेय पुराणामध्ये, हे पुराण नाही कथा आख्यान म्हणा की ते जे आख्यान आहे ते सर्वात सुंदर मार्कंडेय पुराणामध्ये आलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की वेदाची भाषा अवघड आहे, पुराणांची भाषा साधी आहे, सोपी आहे, सरळ आहे आणि त्यामुळे ज्या सगळ्या मारामारी आहेत ना त्या सगळ्या पुराणांनी सोडवल्या आहेत. कशा सोडवल्या आहेत म्हणाले, अहल्यायी जारहा. आमच्याकडे कथा रचली गेली आहे, गौतम मुनी आहेत, त्यांची पत्नी अहिल्या आहे, मग तो इंद्र आला, मग त्यांनी अहिल्याच्या सत्वाचं हरण केलं वगैरे. वेदामध्ये अहिल्यायी जारहा हा शब्द वारंवार आलेला आहे. मग आता या शब्दाचा अर्थ काय, त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ असा नाहीच आहे, म्हणजे हा जो अहिल्या शब्द आहे त्याचा अर्थच मुळी अहोरात्र असा आहे आणि त्यामुळे इथे रात्र ही अहिल्या आहे. सोडवलं आहे पुराणांनी तो विषय, सोडवला आहे महाभारतांनी सोडवलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच्या पुढचा विषय जो आहे तो अहर्लियते यस्यांसा, म्हणजे दिवस जिच्यामध्ये लीन होतो ती अहिल्या. त्यामुळे दिवस त्यात आता आदित्योत्र जार उच्चते रात्रीर जरयिता म्हणाले काय आहे, आता त्या अहिल्येचा म्हणजे दिवस जिच्यामध्ये लीन होतो ती अहिल्या, तिचा जार कोण, तो सूर्य, कारण तो आल्यावरच ती राहत नाही ना, म्हणजे ती रात्र शिल्लक राहत नाही म्हणून. आणि रात्रीर जरयती म्हणजे रात्रीला जीर्ण करणारा, नष्ट करणारा असा जो सूर्य आहे तो तिचा जार आहे असं वर्णन केलं आहे. तोच इंद्र शब्दाने इथे निर्दिष्ट केलेला आहे. गौतम म्हणजे चंद्र, चंद्र गौतमाला, गौतम हा शब्द चंद्राकरता आहे किंवा चंद्राला संस्कृतमध्ये गौतम असं म्हणतात. म्हणाले हा चंद्र हा अहल्येचा म्हणजे रात्रीचा पती आहे, अहल्या रात्र आहे, तिचा चंद्र हा पती आहे. पण सकाळ झाल्यानंतर सूर्य उगवल्याबरोबर ती निघून जाते म्हणून सूर्य हा अहल्येचा जार आहे. म्हणाले असा परोक्ष प्रिया हा देवा, हा सरळ प्रश्न विचारायचा नाही, तो असा आडवळणाने विचारायचा. म्हणून त्यांनी सांगितलं की असे सुद्धा वेदांमधले काही काही ज्या समस्या आहेत त्या सगळ्या पुराणांनी सोडवलेल्या आहेत. पुराणांनी धर्माचा प्रचार केला आहे, पुराणांनी वेदाची विचारधारा, कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला, पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। चळंबे गावात स्वामी काही दिवस राहिले। लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या। लोकांना आता जाणवू लागलं होतं की प्रत्यक्ष परमेश्वर स्वामींच्या रूपाने गावात प्रकट झाला आहे। चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती। सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की स्वामींची अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची, नैवेद्य म्हणून रोज माध्यांनी प्रसादाचं ताट ठेवायचं आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा। आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचं भाग्य उजळून आलेलं आहे। मठातला चमत्कार सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला होता। पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते, त्यामुळे प्रत्येकाच्या घरातली गणपतीची पूजा नित्य चालूच होती। परंतु स्वामींची पूजा सुद्धा ते सर्व पटवर्धन त्याच निष्ठेने करत होते। भाद्रपदातला गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला। घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यात पडली। प्रत्येकाच्या घरी स्वामी प्रकट झाले आणि मखरात त्यांचंच दर्शन सर्वांना घडू लागलं। लोकांच्या आश्चर्याला तर पारावारच राहिला नाही। सर्वांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी हे परमेश्वराचे मूर्त रूप आहेत। घरातली आरती संपवून सर्वजण औदुंबराखाली आले। स्वामी तिथेच ध्यानस्थ बसले होते। सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी हातात तबक घेऊन स्वामींची पूजा केली, आरती म्हटली। झांजांच्या आवाजात संपूर्ण परिसर गणेश पूजनाने आणि स्वामी पूजनाने भारावला गेला। तबक खाली ठेवून सर्वांनी समोर बघितलं। स्वामींनी सर्वांना गणेशाच्या रूपात दर्शन दिलं। नैवेद्याच्या ताटातले मोदक खाल्ले। स्वतःच्या हाताने सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला। सर्वजण हात जोडून उभे राहिले। इतक्यात एक उंदीर आला। त्याने स्वामींना नमस्कार केला। स्वामी उंदराच्या पाठीवर बसले आणि एका क्षणात गुप्त झाले। स्वामी अदृश्य झाले। एकदम प्रकाश लुप्त झाला आणि झाडाखाली स्वामींच्या फक्त पादुका राहिल्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ नामसाधनेच्या बळावर देवाची प्राप्ती होते, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घडतं। संतांनी नामाचं महत्त्व प्रतिपादन केलं आणि नामाचा जादूचा दिवा आपल्या हातात दिला। आपण फक्त नाम घेत हा जादूचा दिवा प्रज्वलित ठेवायचा, हा नामाचा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची। त्यासाठी काहीही विशेष कष्ट पडत नाहीत। मुखातलं नाम थांबणार नाही याची काळजी घ्यायची आणि प्रपंचातल्या नामावळ्या न आठवता देवाचं नाव आठवत बसायचं, सतत घेत बसायचं। त्यासारखं सर्वोत्तम सुख नाही, नामासारखं ऐश्वर्य नाही।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना